0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी श्रीहरी विल्हाळ आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 31 मे 2026, म्हणजेच ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा 1948. सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक यांचे संदेश.
1: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
2: पण कसं?
1: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kWh सोलर सिस्टम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
1: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टम वर सबसिडी देखील.
2: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
1: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
1: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे, 0409707707. ईमेल info@ayk.com.

0: आयुष्यभराचा भार
1: म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर, मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
2: तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पादशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदयसिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक नेपथ्य, ढोल ताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.

सर्व व्यावसायिक प्रायोजकांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणे आणि त्यानंतर श्री विकास वैद्य आपल्याबरोबर गप्पांच्या माध्यमातून भगवद्गीता आणि तिचे महत्त्व लहान मुले तरुण पिढीपर्यंत कसे पोहोचवता येतील या विषयावर गोष्टीरूपी संवाद साधतील.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात राजकारणाला वेग. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांचीही दिल्लीवारी. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळं 12 जणांचा मृत्यू. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळं पेच कायम. आणि केरळमध्ये मान्सून लवकरच धडकणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणाला वेग आला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन ही निवडणूक आणि इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली. इतर सहकारी पक्ष अमित शहा यांच्याकडे तक्रार करण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी ही चाल खेळली असं सांगितलं जात आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर लगेच 2 दिवसांनी म्हणजे शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनीही दिल्लीमध्ये जाऊन गाठीभेटी घेतल्या. या दिल्ली भेटीमागं कुठलंही राजकारण नाही असं एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं असलं तरी विधान परिषदेत जास्त जागा पदरात पडाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडं फार जागा मिळण्याची शक्यता नसली तरी महाविकास आघाडीतर्फे 17 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून काँग्रेस 8, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 जागा लढवणार आहे. राज्यसभेतही निवडणुकीची तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत. छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांच्या एका ठेकेदाराला काम देण्यास नकार दिल्यामुळं पार्थ पवार यांनी छगन भुजबळ यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला विरोध केला असल्याचं सांगितलं जात आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं या पक्षातलं अस्तित्व पणाला लागलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी विषारी दारूमुळं 12 जणांचा मृत्यू झाला. फुगेवाडी भागात ही दारू बनली असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी कोणाचीही हयगय करू नका असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली असून अनेक दारू दुकानांची शुक्रवारी तोडफोड करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. हैदराबाद गॅझेट लागू झालं तशा प्रकारे सातारा गॅझेटही लागू करून दक्षिण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांची मागणी आहे. हे बातमीपत्र प्रसारित होईपर्यंत मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं असेल. त्यांनी उपोषण मागं घ्यावं यासाठी सरकारी पातळीवरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रसाद लाड यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे उपोषणावर ठाम आहेत. मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढला असताना मोकळ्या जागेत उपोषण करू असाही इशारा जरांगे यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात मोठी आगेकूच करणारा मान्सून भारतात लक्षद्वीपमध्ये सध्या अडकला आहे. मात्र आगेकूच करण्यासाठी आता त्याला अनुकूल स्थिती पुन्हा निर्माण झाली असल्याची हवामान विभागाची माहिती आहे. त्यामुळे आज किंवा उद्या केरळमध्ये मान्सून पोहोचेल अशी शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागानं व्यक्त केलेल्या एका अंदाजामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा सरासरीच्या 92% इतका पाऊस पडेल असं हवामान विभागानं आधी सांगितलं होतं मात्र आता हे प्रमाण 90% कमी होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाई सुद्धा मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. हे बातमीपत्र प्रसारित होईपर्यंत DK शिवकुमार यांची त्या पदासाठी निवड झाली असेल. कर्नाटकमध्ये लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हा सांधेपालट केला असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यामुळं पक्षाच्या भवितव्याला फटका बसेल असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अग्रलेख. भव्यतेकडून भुक्कडाकडे या अग्रलेखामध्ये लोकसत्तानं नीट प्रश्नपत्रिका फोडण्यामध्ये श्रीमंत प्राध्यापक सहभागी असणं हे सामाजिक ऱ्हासाचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे. सकाळनं अग्रलेखाच्या जागी ग्राफिक्स सुरू केले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं उपोषण नव्हे संवाद हवा या अग्रलेखामध्ये
जरांगे यांच्या उपोषणाबाबत चर्चा करण्यात सरकार कमी पडत असल्याचं म्हटलं आहे. देवस्थान इनाम निर्मूलनाबाबत नवीन येऊ घातलेल्या विधेयकाबाबत लोकमतनं देवच भूमिहीन होण्याची भीती या अग्रलेखामध्ये चिंता व्यक्त केली आहे. पुणे शहरातल्या रस्त्यांवरचे फूड स्टॉल्स 10 नंतर बंद करण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाबाबत सामनानं पुण्यभूषण ते गुंडभूषण या अग्रलेखामध्ये पुण्यातली वाढती गुन्हेगारी चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. आणि आता सध्या संपूर्ण महाराष्ट्र उन्हामुळे हैराण झालाय. तांदळात नुसतं पाणी घातलं तरी काही मिनिटात त्याचा भात होईल की काय इतकी उष्णता. एखाद्या तरुणीला तू हॉट आहेस असं म्हटलं तरी ती चिडतीये, तर तू कूल आहेस असं म्हटल्यावर मात्र तिच्या हास्याचा गारवा वाढतोय. उष्णता इतकी वाढलीये की गरम हवा, नरम गरम, ऊन पाऊस असे चित्रपट OTT वर सुद्धा बघायला लोकांना नको वाटतायत. आणि क्या कूल है हम, कूली, थंडी हवा काली घटा अशा चित्रपटांना मात्र प्रतिसाद वाढतोय. आणि गार गार वारा, अंगावरी शहारा अशी गाणी जास्त म्हटली जात आहेत. AC इतका बरा वाटतोय की शाळांमध्ये ABCD शिकवताना ACBD असं शिकवतायत म्हणे. भांडणांमुळं घराचं तापमान वाढत असल्यामुळं सध्या तीही कमी झाली आहेत. उन्हामुळं इतका घाम निघतोय की बाहेर पडणाऱ्या घामामुळंच अनेकांची वेट लॉस ट्रीटमेंट होतीये. लोकांची डोकी गरम करणाऱ्या नेत्यांच्या भाषणांना सुद्धा सध्या प्रतिसाद कमी मिळतोय. गारवा या गाण्यामुळं हिट झालेले मिलिंद इंगळे पुन्हा एकदा फॉर्मात आलेत. सगळ्यात जास्त फायदा कंपन्यांचा होतोय, कारण कंपन्यांमध्ये AC असल्यामुळं कर्मचाऱ्यांनी रजा तर कमी केल्या आहेतच, पण कर्मचारी ऑफिसमध्ये जास्त वेळ बसण्याचं प्रमाणसुद्धा वाढलंय. एकूण मे महिन्यानं त्याचा पुरेपूर प्रताप दाखवला असून आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती जून महिन्यातल्या पावसाच्या धारांची. बराय तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, आता आपण सुरू करूया आपला मुख्य कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपल्यासोबत आहेत श्री विकास वैद्य. व्यवसायाने पुण्यातील IT उद्योजक, पण मनाने गीतेचे निस्सीम उपासक. 12 वर्ष परदेशात राहून 6 भाषा शिकलेले विकासदादा गेली 6 वर्ष रोज गीतेच्या संपूर्ण 18 अध्यायांचे पठण करतात. गीता परिवाराचे वरिष्ठ प्रशिक्षक, विवेचक, विष्णू सहस्रनामाचे अभ्यासक, प्रशिक्षक आणि विवेचक असून शृंगेरी पीठ येथे परमपूजनीय शंकराचार्यांच्या हस्ते गीताव्रती म्हणून प्रथम पुरस्काराने सन्मानित आहेत. 50+ चित्रपटांना इंडोनेशियन, मलेशियन उपशीर्षके देणाऱ्या विकासजींचे मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार आणि सिडनी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांचं सादर अभिवादन.
1: भगवद्गीता हा केवळ पूजेचा ग्रंथ नाही, तर जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. धर्म, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या तिन्हींचा संगम गीतेत आहे. आजच्या आपल्या दैनंदिन जीवनात गीता याविषयी सहज सोप्या भाषेत विकासदादांबरोबर गप्पांच्या माध्यमातून जाणून घेऊया. दादा, आपण सुरुवात करूया.
2: हो, जरूर.
1: सर्वप्रथम दादा, भगवद्गीतेनुसार धर्म म्हणजे नक्की काय आम्हाला सांगता का?
2: हे बघ, असं आहे, गीतेत पहिला शब्द आहे धर्म. पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किमुर्वत संजयो. तर पहिला शब्द धर्म, आणि शेवटला शब्द, शेवटल्या श्लोकात संजय म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मम हा शेवटचा शब्द, धर्म हा पहिला शब्द, माझा धर्म. यावर भाष्य करणारा गीता हा ग्रंथ आहे. तर भगवद्गीतेमध्ये धर्म हा शब्द केवळ पंथ, जात किंवा बाह्य धार्मिक कर्मकांड यांच्यापुरता मर्यादित नाही आहे. गीतेनुसार धर्म म्हणजे मनुष्याचं कर्तव्य कर्म, त्याचं सत्यनिष्ठ आचरण, आत्मस्वरूपाची जाणीव आणि ईश्वराशी जोडणारा जीवन मार्ग, असा हा धर्म. व्यक्तीचा स्वभाव, त्याची कर्तव्य कर्म आणि लोककल्याणाशी संबंधित आहे. धर्म समजवणारे गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत. त्यातले काही महत्त्वाचे श्लोक म्हणजे असे आहेत, 2 अध्याय श्लोक आहे, स्वधर्मवपि चावीक्ष नविकंपितुमर्हसी धर्म्याधियुद्धाश्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला की स्वतःच्या कर्तव्यापासून दूर जाणे योग्य नाही, न विकंपितो. आणि क्षत्रियांसाठी धर्म म्हणजे न्यायासाठी युद्ध करणं. याचा अर्थ इथे स्वधर्म म्हणजे आपल्या स्वभावानुसार आणि आपल्या जबाबदारीनुसार कर्तव्य पार पाडणं म्हणजे धर्म. 3 अध्याय सुंदर श्लोके, श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनिष्ठितात् स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. इतरांचं कर्तव्य उत्कृष्टरित्या करण्यापेक्षा स्वतःचं कर्तव्य जरी अपूर्णपणे करता आलं तरी ते श्रेष्ठ आहे. कारण स्वधर्म हा माणसाच्या अंतःकरणाशी सुसंगत असा असतो. आणि प्रसिद्ध श्लोक जो आपल्या सर्वांना माहिती आहे, 4 अध्यायातला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा परमेश्वर अवतार घेतात. यावरून धर्म म्हणजे समाजात सत्य, न्याय, करुणा आणि सदाचार टिकवणं हे स्पष्ट होतं. एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे 18 अध्यायात, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा गीतेचा परमोच्च संदेश इथे. बाह्य आडंबरांपेक्षा परमेश्वराची पूर्ण शरणागती हाच सर्वोच्च धर्म आहे. त्यामुळे गीतेनुसार धर्म म्हणजे केवळ नियमांचं पालन नाही, तर निष्काम भावानी कर्तव्य कर्म करणं, सत्याचा स्वीकार करणं, मन आणि इंद्रियांचा संयम राखणं आणि सर्व जीवांमध्ये परमात्मा पाहणं. धर्म माणसाला अंतःशांती, आत्मज्ञान आणि मोक्षाकडे नेतो. महाभारतात एक सुंदर प्रसंग आहे यक्ष आणि युधिष्ठिराचा. तो या धर्माचं सुंदर उदाहरण असं मानला जातो. वनवासात एकदा पांडवांना तहान लागली. नकुल, सहदेव, अर्जुन आणि भीम पाण्याच्या शोधात एका तलावाजवळ गेले. पण तलावाचं रक्षण एक यक्ष करत होता. यक्ष म्हणाला, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय पाणी पिऊ नका, अन्यथा निर्जीव होऊन पडाल. पण चौघांनी त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि सर्व निर्जीव होऊन पडले. युधिष्ठिराने बराच वेळ वाट पाहिली. शेवटी युधिष्ठिर तलावाजवळ आले. त्यांनी यक्षाचे सगळे प्रश्न ऐकले आणि अत्यंत बुद्धिमत्तेने उत्तर दिली. यक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला, तुझ्या एका भावाला जिवंत कर. युधिष्ठिराने भीम किंवा अर्जुन यांच्याऐवजी नकुलाला जिवंत करण्याची विनंती केली. यक्षाला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, बलवान भीम किंवा महान धनुर्धर अर्जुन का नाही? युधिष्ठिर म्हणाले, माझी आई कुंती जिवंत आहे आणि तिचा एक पुत्र मी आहेच, पण माझी सावत्राई माद्री हिचे दोन्ही पुत्र निर्जीव होऊन पडलेत नकुल आणि सहदेव. म्हणून न्याय आणि समत्व राखण्यासाठी नकुल जिवंत व्हावा. ते हीच गीतेतली धर्माची शिकवण आहे की आपला स्वार्थ बाजूला ठेवायचा, न्याय करायचा, कर्तव्य करायचं आणि समत्वाने वागायचं. तर धर्म म्हणजे फक्त युद्ध किंवा पूजा नाही, तर योग्य निर्णय घेण्याची अंतःकरणातली जी प्रामाणिकता आहे तो म्हणजे धर्म. हे गीतेचं म्हणणं आहे.
1: तर आपण धर्म आणि गीता यांचा किती वेगळा संबंध लावतो. पुढे असाही एक प्रश्न मनात येतो की स्थितप्रज्ञा म्हणजे नक्की काय?
2: हां, गीतेमध्ये स्थितप्रज्ञा म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे. स्थित म्हणजे स्थिर, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. तो जो सुख दुःख लाभ आणि मान अपमान यात विचलित होत नाही असा ज्ञानीपुरुष म्हणजे स्थितप्रज्ञा. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं कोणती? यावर दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टस स्थितप्रज्ञस्तदोच्यते. मनातल्या सर्व इच्छांचा त्याग करून जो आत्म्यातच संतुष्ट राहतो, आत्मन्येवात्मना तुष्ट म्हणजे तो आत्मिक तुष्टतेसाठी बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून राहत नसतो, तो स्थितप्रज्ञ आहे. पुढे कृष्ण म्हणतात, दुःखेष्मृद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतरागभय क्रोधस स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखात विचलित न होणारा, सुखात आसक्त न होणारा, तसंच राग भय, राग म्हणजे अनुराग आसक्ती, भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त असणारा मनुष्य हा स्थितधी म्हणजे स्थितप्रज्ञ. पण स्थितप्रज्ञ माणूस म्हणजे काही भावनाशून्य व्यक्ती नसते, तर भावना नियंत्रित करणारी व्यक्ती असते. ती परिस्थितीनुसार योग्य कर्म करतेच, पण कर्माच्या परिणामामुळे ती अस्थिर होत नाही. पुढे कृष्णांचा एक सुंदर श्लोक आहे. त्यांनी स्थितप्रज्ञेचं तुलना समुद्राशी केली आहे. समुद्राचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सुशान्तिमाप्नोति न कामकामी. जशा अनेक नद्या समुद्रात येऊन मिळतात, पण समुद्र शांत राहतो, तसाच स्थितप्रज्ञ मनुष्य अनेक इच्छा आणि अनेक घटना येऊनसुद्धा स्थिर राहतो. त्यामुळे गीतेनुसार स्थितप्रज्ञता म्हणजे मनाची सर्वोच्च परिपक्वता. असा माणूस आत्मज्ञान, संयम, समत्व आणि निस्वार्थ कर्म याद्वारे जीवनात शांतता प्राप्त करतो. पण ही स्थितप्रज्ञाची जी मनोभूमिका आहे, ही कुठलंही कर्म करण्याआधी असावी लागते. कर्माचं फळ मिळणार नाही. फळ मिळाल्यावर तर साधारण बुद्धिमत्तेच्या माणसालाही कळतंच की जे फळ मिळालं आहे कर्माचं ते अनुकूल आहे का प्रतिकूल. असं ज्याला कळत नाही तो माणूस यात एक वेडा असेल किंवा निगरगट्ट असेल, आपण दोन्ही नाही. त्यामुळे माझ्या कर्माचा परिणाम कसाही होवो, अनुकूल हो किंवा प्रतिकूल हो, मी माझ्या मनाची शांती भंग पाहू देणार नाही. ही भूमिका म्हणजे स्थितप्रज्ञ.
1: ही स्थितप्रज्ञाची व्याख्या इतकी आदर्श आहे की काल्पनिक वाटावी. असे लोक खरोखर जीवनात असतात का?
2: हां, हे वर्णन काल्पनिक वाटू शकतं, पण जर का आपण आपलाच इतिहास पाहिला तर आपल्याला अशा अनेक व्यक्ती आढळतात. लोकमान्य टिळकांची गोष्ट आहे. टिळकांनी केसरी नावाचं एक वर्तमानपत्र काढलं होतं, ते अजूनही सुरू आहे पुण्यामध्ये, आणि त्याद्वारे ते ब्रिटिशांच्या विरुद्ध जनजागृतीचं काम करत होते. एकदा ते केसरीवाड्याच्या वरांड्यात बसून केसरीसाठी अग्रलेख लिहित होते, तेव्हा एक गावकरी जवळच्या गावातून त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, दादा तुमच्याकडे काम आहे, आमच्या गावात थोडी अडचण.

0: म्हणाले, मी तर हा अग्रलेख लिहून बाजूला करतो, प्रिंटिंगला पाठवायचा आहे. मग आपण तुमच्या कामाविषयी बोलू, काळजी करू नका, आपण नक्की मार्ग काढू. असं सांगून टिळकांनी आपला अग्रलेख पूर्ण करायला घेतला. 2 मिनिटांनी घरातून एक माणूस आला आणि म्हणाला, दादा सर्व तयारी झाली आहे, सर्व तुमचीच वाट पाहत आहेत. ते ऐकून गावकरी ओसळला आणि म्हणाला, दादा कृपा करून तुम्ही जेवून घ्या, कदाचित सर्व लोक तुमची त्यासाठी वाट पाहत आहेत. माझ्याकडे भरपूर वेळ आहे, माझी गावाकडची बस संध्याकाळी आहे, तुम्ही कृपया जेवून घ्या. त्यावर टिळक म्हणाले, अहो तसं नाही आहे, माझा थोरला मुलगा आज सकाळी प्लेगनी मरण पावला. त्या काळात प्लेगचं थैमान होतं पुण्यामध्ये, तर त्याला अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीला घेऊन जायचं आहे. त्याचा अंत्यसंस्कार पित्याच्या नातीने मला करायचा आहे. त्याची सर्व सिद्धता झालेली आहे म्हणून लोक माझी वाट पाहत आहेत. पण मी तुमच्या आठवड्यात पुढल्या आठवड्यात तुमच्या गावी नक्की येतो, तुम्ही काळजी करू नका, तुमची समस्या आपण नक्की त्याचं समाधान करू. ऐकून गावकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. या गृहस्थांचा मुलगा आज वारला आहे, त्याचा अंत्यविधी अजून व्हायचा आहे, आणि हा माणूस आपलं कर्तव्यकर्म पार पाडतो आहे, अग्रलेख लिहून पुरा करतो आहे, जनजागृतीचं काम करतो आहे, माझी अडचण काय ते जाणून घेतो आहे. तर असे स्थितप्रज्ञ असतात, दुःखेषु निर्विघ्नमना सुखेषु विगतस्पृहा. त्यामुळे टिळकांनी गीतारस्य पुस्तक नुसतं लिहिलं नाही, ते साक्षात गीता जगले.
1: ही कथा हृदय हेलवणारी आहे दादा. पण मग गीता शिकणारे किंवा समजलेले लोक गीतेप्रमाणे का जगू शकत नाहीत, यात काय अडचणी येतात?
0: चांगला प्रश्न आहे. संसारात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना गीतेत श्रीकृष्णांनी काय अपेक्षा व्यक्त केलं आहे मानव जमातीकडून, मानवजातीकडून, हे व्यक्त केलं आहे बरोबर समजतं त्यांना, पण त्याप्रमाणे त्यांचं वागणं बदलत नाही. का बदलत नाही? एक गोष्ट सांगतो, त्यावरून स्पष्ट होईल. उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी रामलीला खेळली जाते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. एका गावात काही लोकांनी ठरवलं की यावर्षी आपण आपल्या गावात रामलीला करायची. कोणी कुठली भूमिका करायची यावर चर्चा सुरू झाली. रामाची भूमिका कोण करेल ते ठरलं. सीतेच्या भूमिकेसाठी त्यांना सुदैवाने एक स्त्री मिळाली, अन्यथा पुरुषाला साडी नेसवतात आणि सीता म्हणून उभे करतात, पण त्यांना तसं करावं लागलं नाही. मग रावण, कुंभकर्ण, मेघनाद इत्यादी सर्व भूमिका ठरल्या. आता प्रश्न उरला तो फक्त हनुमानाच्या भूमिकेचा. बराच वेळ विचार मंथन करून ठरलं की गावातला जो हलवाई आहे, मिठाईचं दुकान असणारा रामलाल, हा त्या भूमिकेसाठी अगदी योग्य होईल. उंच पोरा आहे, भारदस्त आहे. लोक रामलालच्या दुकानात गेले आणि आपला प्रस्ताव मांडला. रामलालने तो प्रस्ताव साफ धुडकावून लावला आणि म्हणाला, मी काही ती भूमिका करणार नाही, मी हलवाई आहे, मला हलवाईच राहू द्या, मला हनुमान व्हायचं नाही. पण गावकऱ्यांकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता, त्यामुळे सगळे रामलालच्या गळी पडले आणि त्याला भरीस पडून त्याचा होकार मिळवलाच. तालमी सुरू झाल्या. रामलालने दिवस रात्र एकाग्रतेने सर्व संवाद पाठ केले हनुमानाचे आणि तो हळूहळू हनुमानाच्या भूमिकेत शिरायला लागला. रामलीलेचा दिवस उजाडला. मेकअप मॅन आला, त्याने सर्वांचा उत्तम मेकअप केला, रावणाला 10 तोंडं लावली, राम सीता सर्व छान तयार झाले. रामलालचाही मेकअपही उत्तम झाला, त्याने मुकुट धारण केला, त्याचे दात थोडेसे पुढे केले गेले, भरघोस केसांची शेपटी लावली गेली आणि रामलीला अखेरीस सुरू झाली. ज्या क्षणी रामलालने स्टेजवर एंट्री घेतली, त्याबरोबर लोकांनी टाळ्यांचा प्रचंड गडगडाट केला. लोक म्हणाले, काय हनुमान आहे, एवढा हुवे म्हणून कधी पाहिला नव्हता, वा रामलाल वा, काय हनुमान सादर करताय तुम्ही, मजा आला. टाळ्या ऐकून रामलालचा जोर अजून वाढला, तो हनुमानच्या भूमिकेत पार घुसला. रामलालच्या प्रत्येक प्रवेशाला टाळ्या वाढतच गेल्या. दुसऱ्या अंकात लंकाधनाच्या प्रसंगात तर लोकांनी अख्खं मैदान डोक्यावरच घेतलं. त्या रामलीलेची खरं तर हनुमान लीलाच झाली. 4 तासांनी रामलीला संपली. आपापले मेकअप सर्वांनी उतरवले, रावणाने आपली 10 तोंडं काढून ठेवली, राम सीता कपडे बदलून घरच्या कपड्यात आले, पण हनुमान कुठे होता?

0: रामलाल अजूनही स्टेजवरच हनुमानाच्या अवतारात बसून होता. सहकारी म्हणाले, रामलाल मेकअप उतरवा, आता शेपटी काढून ठेवा, संपली रामलीला, घरी जा आता. वारंवार सांगून देखील हनुमान जागता हल्ला नाही. लोक सारखे मागे लागल्यावरती रामलाल भडकला. तो ओरडून म्हणाला, अहो हे काय चालवलं आहे तुम्ही, शेपटी काढून ठेवा म्हणजे काय, मी हनुमान आहे, ही माझी शेपटी आहे. लोक म्हणाले, अरे बाबा तू हनुमान नाही, तू रामलाल आहे, हे बघ तुझी बायका मुलं. पण रामलाल काही ऐकेच ना, तो हे मानायलाच तयार नव्हता की तो हनुमान नाही रामलाल आहे. शेवटचा उपाय म्हणून लोकांनी मेंटल हॉस्पिटलला फोन केला, ॲम्ब्युलन्स मागवली आणि 8-10 जणांनी रामलालला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तर रामलालची ही गोष्ट ऐकून आपण सर्व हसतो की एवढा कसं काय वेडा माणूस, त्याला कळलं नाही का की आपण भूमिका करतोय. पण आपण स्वतःचा विचार केला, स्वतःच्या आयुष्याचा विचार केला, तर आपल्याला लक्षात येईल की आपण सर्व आपल्या आयुष्यात रामलालच आहोत. आपल्या सांसारिक भूमिका वठवता वठवता आपण त्या भूमिकांमध्ये इतके खोलवर रुतून बसतो की आपण परमात्म्याचे अंश आहोत आणि त्याची प्राप्ती हे आपलं मुख्य काम आहे याचाच आपल्याला विसर पडतो. आपल्या भूमिका मग वडील, भाऊ, शेजारी, सहकारी, अनेक भूमिका, किंवा स्त्रियांकरता आई, बहीण, आत्या, मावशी, मैत्रीण, या सगळ्या भूमिकाच आपल्या. त्या भूमिका म्हणजे आपण नाही आहे. पण सांगून बघा कोणाला पटतं आहे का की तुम्ही आई नाही आहात, तुम्ही वेगळे काहीतरी, कोणाला पटणार नाही आहे. मग आता आपल्याला कुठल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायचं? तर हे असं आहे. त्यामुळे गीता शिकून जर आपण जीवनात आणू शकलो नाही तर आपल्यातही काही बदल होणार नाही, आपणही शेवटपर्यंत रामलालच राहू.
1: गोष्ट अगदी छान आहे दादा, आणि पटलीसुद्धा. ह्या अशा गोष्टीवरून बोध घेऊन आपल्या विचारात सुधार करून आपण अध्यात्माच्या मार्गावर बिनदिक्कत पुढे जाऊ शकतो का, की पुढे अजूनही काही धोके संभवतात?
0: आता असं आहे की केवळ फक्त स्वतःला ओळखणं की मी आत्मा आहे, शरीर नाही, एवढं पुरेसं नाही आहे. कारण सांसारिक आकर्षणांना सामोरं जाऊन त्यातून निर्लिप्तपणे बाहेर पडता आलं पाहिजे. संसारामध्ये आकर्षण इतकी वाढलेली आहेत की आध्यात्मिक मार्गावर लागलेला, त्या मार्गावर बराच पुढे गेलेला योगीसुद्धा त्या आकर्षणाच्या मागे लागून आपल्या मार्गावरून ढळू शकतो. रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट आहे. थंडीच्या दिवसात एके दिवशी ते सकाळी उन्हामध्ये बाहेर आपल्या आश्रमात दरवाज्यापाशी उभे होते. त्यांचं लक्ष निरभ्र निळ्या आकाशाकडे गेलं आणि त्यांनी पाहिलं की एक घारीसारखा दिसणारा मोठा पक्षी आकाशात गोल गोल फेऱ्या मारत होता आणि प्रत्येक फेरीसकट तो वर वर जात होता. रामकृष्ण त्या पक्षाकडे बराच वेळ पाहत होते. तो मोठा पक्षी आता एका छोट्या काळ्या बिंदूसारखा दिसायला लागला होता. त्यांच्या मनात विचार आला, हा चालला आहे कुठे, याला काय स्वर्गाचा मार्ग सापडला आहे का काय? त्यांच्या मनात हा विचार आला न आला तोच त्या बारक्या ठिपक्यासारखा दिसणारा पक्षी वेगाने खाली यायला लागला. रामकृष्णांना वाटलं, या पक्षाला कुणी शिकाराची गोळी लागली का काय. मिनिटभरात तो पक्षी त्यांच्यापासून 20-25 फुटावर येऊन जमिनीवर बसला. रामकृष्णांना कुतूहल वाटलं की हा पक्षी एवढा उंच गेलेला एकदम जमिनीवर का आणि कसा काय आला. त्यांनी थोडं पुढे जाऊन पाहिलं तर तो पक्षी जमिनीवर बसून शांतपणे एक मेलेला उंदीर खात होता. उंच गेलेल्या त्या पक्ष्याला मेलेल्या उंदराने एवढं आकर्षित केलं की तो आपला उंच मार्ग सोडून खाली झेपावला होता. आपल्या आयुष्याचा विचार केला आपण तर आपल्या आयुष्यातसुद्धा आजूबाजूला असे बरेच मेलेले उंदीर आपल्याला आकर्षित करून आपल्याला आध्यात्मिक मार्गावरून खाली खेचायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे गीता समजून उमजून हृदयात उतरवली पाहिजे जेणेकरून अशा आकर्षणांपासून आपण स्वतःचं रक्षण करू शकू. दुसऱ्या अध्यायात कृष्णांनी फार छान उदाहरण दिले कासवाचं. ते म्हणतात, कासव ज्याप्रमाणे काही धोका दिसला तर आपले अवयव आत ओढून घेतं, त्याचप्रमाणे आपल्याला इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना आवरता आलं पाहिजे. यदा संवर्ते चायंकूर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, असं श्लोक आहे.
1: आकर्षणाचा विषय निघाला त्याच्यावरनं आजची लहान मुलांची पिढी डोळ्यासमोर येते, त्यांच्यासमोर भरपूर आकर्षणं असतात. आपण असं म्हणतो की मुलांना शालेय जीवनापासूनच संस्कार दिले तर ते जन्मभर उपयोगी ठरतात. तर मग शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी गीतेतील कुठले श्लोक समजावून सांगावेत आपण?
0: आता गीतेमध्ये मुलांना समजवण्यासारखे अनेक श्लोक आहेत. उदाहरण द्यायचे म्हणजे कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, दुसऱ्या अध्यायातला श्लोक की आपला अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्यामुळे फळाची चिंता आपण करू नाही. हा श्लोक समजवताना मुलांना गूढ भाषेत सांगण्याऐवजी समजवू शकतो त्यांना की आपण अभ्यास करतो, गृहपाठ करतो, खेळतो किंवा स्पर्धेत भाग घेतो, पण हे सगळं करताना अनेक वेळा आपण फक्त निकालाची चिंता करतो. माझा पहिला नंबर येईल का, मी जिंकीन का, किंवा लोक काय म्हणतील. त्यापेक्षा त्या त्या कृतींवर भर दिला तर कृती अधिक चांगली होते हे आपण समजू शकतो. हा श्लोक सांगतो गीतेतला की आपण मन लावून प्रयत्न करावेत, मुलांनी प्रामाणिकपणे अभ्यास करावा, शिक्षकांचं आईवडिलांचं ऐकावं, वेळेवर काम पूर्ण करावं आणि चांगलं वागावं, हे आपलं कर्म आहे. त्यानंतर जो निकाल येईल तो शांतपणे स्वीकारावा. म्हणून प्रत्येक मुलाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की मी माझं काम मनापासून करीन, परिणामाची जास्त चिंता करणार नाही. ही गीतेची सुंदर शिकवण आहे. त्यांना ज्ञानाचं महत्त्व पटवून द्यावं. चौथ्या अध्याय श्लोके नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमे विद्यते, त्यामुळे मुलांना समजावून सांगावं की ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काहीही नाही. त्यामुळे अभ्यास, चांगले विचार आणि योग्य संस्कार यामुळे जीवन उज्ज्वल बनतं. म्हणून मुलांनी रोज काहीतरी नवीन शिकावं, वाचनाची आवड निर्माण करावी. तिसरं त्यांना सांगावं रागावरती नियंत्रण ठेवायला शिका. दुसऱ्या अध्याय श्लोके क्रोधात भवती संमोह, संमोहात प्रतिबिभ्रमा, बुद्धिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. मुलांना समजावं हा श्लोक सांगताना की भांडण करणं, मित्रांशी भांडणं, सारखं रागाने बोलणं किंवा घरातसुद्धा हट्ट करणं हे योग्य नाही आहे. शांत मनाने शांत राहिलात तर समस्या सोडवता येतात. क्रोध केल्याने त्याच्यात नुकसान आपलंच होतं, समोरच्याचं नाही. महत्त्वाचं त्यांना शिकवायला पाहिजे की स्वतःवर विश्वास ठेवा की मी बदलू शकतो, मी करू शकतो काही. सहावेद्या श्लोके उद्धरेदात्मनात्मान नात्मानमवसादयेत, आत्मविहात्मनो बंधुर आत्मैवरी परात्मना. तर हा श्लोक सांगताना तर समजवावं की अरे तू स्वतः करू शकतो सगळं. आपण मेहनत, सराव आणि चांगल्या वहींनी स्वतःच स्वतःला आयुष्यात पुढे नेऊ शकतो. त्यांना हे पटवून दिलं की स्वतः ते करू शकतात तर हा आत्मविश्वास त्यांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चांगल्या सवयींचं महत्त्व त्यांना पटवून द्यावं. सहाव्या अध्याय श्लोके युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. मुलांना समजवावं की वेळेवर योग्य प्रमाणात झोपणं, योग्य प्रमाणात पौष्टिक अन्न खाणं, योग्य वेळी आणि योग्य वेळ खेळणं आणि योग्य वेळ अभ्यास करणं हे सर्व आवश्यक आहे. नुसता अभ्यास नाही, प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात झाली पाहिजे. झोपणं, खाणं, खेळणं सगळं योग्य प्रमाणात झालं पाहिजे. कुठलीही गोष्ट अति नको. सर्वांची प्रेमाने वागायला सांगता येतं त्यांना. अद्वेष्टासुर भूताना मैत्र करुणेवच, असं बाराव्या अध्याय श्लोक आहे भक्तियुगात. मुलांना समजवावं की आपले मित्र, प्राणी, शिक्षक, कुटुंबातील सर्व यांच्याशी प्रेमाने वागावं. मदत करणं ही चांगली सवय आहे आणि असे लोक कृष्णाला प्रिय असतात. अजून महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे त्यांना सांगावं की क्रोध आणि लोभ टाळायला पाहिजे आयुष्यामध्ये. सोळाव्या अध्यायात एक श्लोक सुंदर त्रिविधं नरकस्येदन द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्माद् देतत्रयंतजेत. काम, क्रोध आणि लोभ हे विनाशाचे नरकाचे मार्ग आहेत. हा श्लोक समजवताना मुलांना सांगावं की दैनंदिन जीवनात अतिहाव करणं, अतिरागराग करणं किंवा अतिलोभ करणं हे घातक आहे. हे सगळे दुर्गुण आपल्याला चुकीच्या दिशेने नेतात. सहाव्यात एक श्लोक सुंदर कर्मेंद्रियाने संयम्य या आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. म्हणजे इंद्रिय निग्रहाबरोबरच मनोनिग्रह देखील हवाच. त्यामुळे मनावरच्या नियंत्रणाचं महत्त्व त्यांना पटवून सांगावं. सांगू शकतो त्यांना आपण की दिवसात आपण बरेच लोक घरात उपास करतात, त्यांना सांगावं की उपास करताना खाण्याचा विचार पण मनात नको, तर तो खरा उपास. इंद्रिय निग्रहाबरोबरच मनोनिग्रही तेवढाच महत्त्वाचा. आणि मुलांसाठी काय किंवा त्यांच्या पालकांसाठी काय अजून एक सुंदर श्लोक आहे नवव्या अध्यायातला, अनन्याश्चिंतयंतो माम येजनः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम। जे अनन्य प्रेमी भक्त मला परमेश्वराला तर माझं निरंतर चिंतन करत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझं चिंतन करणाऱ्या माणसांचा योग आणि क्षेम, योग म्हणजे आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी चांगल्या निष्काम जीवनासाठी जी आवश्यकता आहे तो आपला योग, आणि क्षेम म्हणजे आपल्या सगळ्या चांगले गुण चांगले गोष्टी सांभाळून ठेवणं। परमात्मा म्हणतात ते की त्यांचा योग आणि क्षेम मी त्यांना प्राप्त करून देतो। तर हे श्लोक मुलांना चांगले संस्कार, आत्मविश्वास, शिस्त, प्रेम आणि मेहनतीचं महत्त्व शिकवू शकतात। अजूनही बरेच श्लोक आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे।
1: दादा, ह्याच्यावरनं जाणवलं की गीतेत किती श्लोक आहेत जे मुलांना घडवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतात, आपल्यालाच माहीत नसतात। ह्या संबंधात मुलांना एखादी गोष्ट सांगता येईल का तुम्हाला?
0: हो, जरूर। योगक्षेमम वहाम्यम हा जो शेवटला श्लोक आपण घेतला, कृष्णभक्तीविषयी कथा आहे ती सांगता येईल, जी मुलांकरता आहे आणि पालकांकरता पण आहे। ही एका छोट्या मुलाची गोष्ट आहे, त्याचं नाव माधव। माधव आणि त्याची आई एका झोपडीबाजा घरात एका गावात राहत होते। आई सतत श्रीकृष्णाचं नामस्मरण करत असे, तिची कृष्णभक्ती आणि श्रद्धा ही निस्सीम होती, पण तिने कधी कृष्णाकडे पैसे, सांसारिक सुख असं मागितलं नाही। घराजवळच एक मोठं जंगल होतं। मुलगा 7-8 वर्षाचा झाला, आईने त्याला शाळेत घातलं, पण शाळा होती जंगलाच्या दुसऱ्या बाजूला आणि मुलाला रोज जंगल पार करून शाळेत जावं लागणार होतं। पहिल्या दिवशी माधव जंगलातून शाळेत जायला निघाला, पण वाटेवर त्याला हिंस्त्र श्वापदांचे आवाज येत होते। तो घाबरत घाबरत जात होता। शाळेतून येताना परत तोच घाबरवणारा अनुभव त्याला आला। घरी आल्यावर माधव आईला म्हणाला, आई मी शाळेत जाणार नाही, मला फार भीती वाटते ग, जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा आवाज येत राहतात। आई म्हणाली, अरे एवढंच ना, उद्यापासून तू जंगलात प्रवेश करतास तुझ्या मोठ्या भावाला आवाज दे, तो तुला जंगल पार करून देत जाईल। माधवला आश्चर्य वाटलं। तो म्हटला, माझा मोठा भाऊ, मला कुठे मोठा भाऊ आहे, आणि असेल तर तो आपल्याबरोबर का राहत नाही? आई म्हणाली, अरे त्याला जंगल आवडतो, तो जंगलात राहतो, त्याचं नाव गोपाल, त्याला हाक मारत जा, तो तुला मदत करेल। माधव मातृभक्त होता, आईच्या शब्दावर विश्वास ठेवून तो दुसऱ्या दिवशी शाळेत जायला निघाला आणि जंगलात शिरता त्याने आवाज दिला, गोपाला गोपाला। काही झालं नाही। माधवनी परत 2-3 वेळा आर्ततेने आवाज दिला, गोपाला गोपाला। एका मोठ्या वृक्षामागून एक उंच पुरात देखणा मनुष्य आला, पिवळं वस्त्र, डोक्यावर एक मोरपीस। त्याने विचारलं, काय झालं माधव, का बोलवलं मला? माधवनी आपली अडचण सांगितली आणि म्हणाला, आईने सांगितलं की तू माझा मोठा होऊ आहे आणि मला रोज जंगल पार करायला मदत करशील। गोपाल म्हणाला, हो करीन की, रोज मला आवाज देत जा, मी येईन तुझ्याबरोबर आणि जंगल पार करून देईन, शाळेतून येतानासुद्धा मला बोलत जा। मग दोघं गप्पा करत निघाले। गोपालने जंगल पार करून दिलं आणि म्हणाला, ठीक आहे माधवा, तू जा आता। माधवाला हायसं वाटलं, आज तो अजिबात घाबरला नाही, वेळ कसा गेला हेच त्याला कळलं नाही। मग रोज हे सुरू झालं, माधव गोपाल आवाज द्यायचा, गोपाला गोपाला, गोपाल यायचा आणि दोघे निघायचे। एके दिवशी माधव शाळेतून घरी आला आणि आईला म्हणाला, आई उद्या मी शाळेत जाणार नाही। आई म्हणे, विचारलं, माधव आता काय झालं, तू बोलल्यावर गोपाल येत नाही का? माधव म्हणाले, नाही आई तसं नाही, गोपाल दादा रोज येतो, पण उद्या शाळेमध्ये वर्गाचं सहभोजन आहे आणि शिक्षकांनी सांगितलं की प्रत्येकाने वर्गातल्या सगळ्या 30-35 मित्रांसाठी घरून काहीतरी आणायचं आहे। आई आपण किती गरीब आहोत ग, मी काय घेऊन जाऊ शकतो, मी काय घेऊन जाऊ शकत नाही, त्यापेक्षा शाळेत न गेलेलंच बरं ना। आई म्हणाली, माधव असं करू नको, उद्या तुझ्या मोठ्या भावालाही अडचण सांग, तो नक्की तुझी मदत करेल। दुसऱ्या दिवशी माधव निघाला, आवाज दिला, गोपाला गोपाला। गोपाल आला, माधवने आपली अडचण सांगितली आणि म्हणाला, आई म्हणाली, दादा तू मला नक्की मदत करशील, तू काय देशील मला शाळेत न्यायला? गोपाळने एक वाटी दिली आणि म्हणाला, या वाटीत दही आहे, तू सगळ्यांना हे दही दे। माधव म्हणाला, अरे दादा वर्गात 30-35 मुलं आहे, एक वाटी दही कसं पुरेल सगळ्यांना? गोपाल म्हणाला, नक्की पुरेल, तू घेऊन जाई वाटे. वर्गात सहवचन सुरू झालं. प्रत्येकाने आणलेली वस्तू सगळ्यांना वाढली. शिक्षकांनी माधवला विचारलं, माधव तू काय वाढणार होता? माधवनी वाटी काढली आणि म्हणाले, मी दही आणलं आहे. शिक्षकांसकट सर्व हसायला लागले. एक वाटी दही? अरे एक वाटी दही कसं पळेल सगळ्यांना? माधव म्हणाला, हो माझा दादा म्हणाला पुरेल म्हणून. असं म्हणून त्यांनी एकेकाला दही वाढायला सुरुवात केली. वाटीतून कितीही दही वाढलं तरी वाटी सतत भरलेलीच. शिक्षकांना धक्का बसला. त्यांनी विचारलं, कुठून आणली ही वाटी? माधवने सांगितलं, दादाने दिली. शिक्षक माधवच्या आईला ओळखत होते. त्यांना माहीत होतं माधव एकुलता एक आहे, त्याला भाऊ नाही आहे. ते म्हणाले, माधवा खरं सांग, कुठून आणली ही वाटी? माधव परत परत सांगत होता, दादाने दिली, दादाने दिली. शेवटी शिक्षक म्हणाले, मला तुझ्या दादाला भेटायचं आहे. माधव म्हणाले, शाळेतून घरी जाताना मी तुमच्या दादाशी भेट करून देईन. शाळा सुटली. माधव म्हणे त्याच्याबरोबर शिक्षक निघाले. माधव जंगलात गेल्यावर आवाज दिला माधवनी, गोपाला गोपाला. गोपाल आला. माधव म्हणाला, सर हा बघा माझा दादा. आणि रोजच्यासारखं माधव आणि त्याचा दादा गोपाल दादा बोलत बोलत निघाले. माधवच्या मागे शिक्षक चालत होते. त्यांना माधव एकटाच चालत असलेला दिसत होता. त्यांना कळत नव्हतं हा बोलतो कोणाशी. जंगल पार केल्यावर माधव म्हणाला, सर मी आता घरी पळतो. मला आईला शाळेतली सगळी गंमत सांगायची. तुम्ही बोला गोपाल दादाशी. माधव गेल्यावर शिक्षकांनी डोळे चोळून चोळून आजूबाजूला सर्व पाहिलं, पण त्यांना कोणीच दिसलं नाही. ते योगक्षेम वहाम्यम, आपला योग आणि क्षेम तो पाहतो, पण त्यासाठी अनन्य भक्ती पाहिजे. माधवच्या आईच्या एकनिष्ठ कृष्ण भक्तीची जादू होती. कृष्णाचं चिंतन आपल्याला आयुष्यात आत्मविश्वास देतं आणि आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतं.
1: श्रद्धा आणि विश्वास असलेली सुंदर गोष्ट होती दादा, खूप सुंदर. आपल्या मुलांनाही आवडली असेल. आपण एक छोटी विश्रांती घेऊया.

0: मुलांची ही गोष्ट खूप छान होती दादा. आता अजून एक महत्त्वाचा सगळ्यांच्या मनातला प्रश्न म्हणजे आजच्या तरुण पिढीला भगवद्गीता कशी व किती महत्त्वाची आहे हे आपण खिचकट न वाटता सहजपणे कसं समजावून सांगू शकू?
1: त्यासाठी काय आहे की गीतेचं महत्त्व हे तरुण पिढीला किंवा मुलांना पटवून देण्यासाठी भगवद्गीतेला फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून न मांडता जीवन जगण्याचं मार्गदर्शन म्हणून समजावणं आवश्यक आहे. आजच्या काळात मुलांना तरुणांना ताण असतो, स्पर्धा असते, भीती असते, आत्मविश्वासाचा अभाव असू शकतो आणि इंटरनेट आणि मोबाईलचं व्यसन, मानसिक अस्थिरता यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण गीता या सर्व प्रश्नांवर व्यावहारिक उपाय देते. मुलांना गीतेतलं मोठं तत्त्वज्ञान अवघड भाषेत सांगण्याऐवजी गोष्टीरूपाने सांगावं. काही गोष्टी आपण बोललो आज, उदाहरणं द्यावीत आणि दैनंदिनशी जीवनाशी जोडून सांगायला पाहिजे प्रत्येक श्लोक. उदाहरणार्थ श्लोक कर्मण्येवाधी कारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म कर पण फळाची चिंता करू नको, हा कठीण संदेश आहे ना. पण हा संदेश आपण त्यांचा अभ्यास, त्यांचे खेळ किंवा त्यांची परीक्षा याची जोडून समजता येतो आपल्याला. त्यामुळे मुलांना कळतं की आपल्या मेहनतीचं महत्त्व काय आहे आणि त्यांच्यामध्ये अपयश स्वीकारण्याची ताकदही मिळते त्यांना. आजच्या तरुण पिढीला गीतेतले जे श्लोक मुख्य विषय आहेत की मनावर नियंत्रण कसं ठेवावं, स्वतःवरचा विश्वास कसा जास्ती वाढवावा, आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न कसे करावे आणि संकटात शांत कसं राहायला शिकावं हे संदेश विशेष आकर्षित करू शकतात. आणि गीतेत या सर्वांवर उपाय आहेत. अहो, अर्जुनासारखा पराक्रमी योद्धासुद्धा संभ्रमात पडला होता, पण श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनामुळे त्याला योग्य दिशा मिळेलीच ना, मग आपल्याला का नाही मिळणार असा गाढ विश्वास ठेवायला पाहिजे कृष्णावर. मानवी समस्यांचं जे मूळ त्यावेळी जे होतं 5,500 वर्षापूर्वी तेच मूळ आजही आहे. माणसाचे विकार तेच आहेत, ते त्यावेळेस होते. अर्जुनाचं उदाहरण सांगतं आपल्याला की गीता प्रत्येक गोंधळेला मनाला आधार देते. त्यामुळे गीतेचं शिक्षण जबरदस्तीने देण्याऐवजी प्रेरणादायी पद्धतीने दिलं पाहिजे. घरात एकत्र श्लोक म्हणणं, छोट्या कथा सांगणं, गीतेवरील चित्रफिती दाखवणं किंवा शाळांमध्ये चर्चासत्र घेणं हे उपयुक्त ठरतं. आणि मुलांना प्रश्न विचारायची मोकळी द्यायला पाहिजे, त्यामुळे त्यांची उत्सुकता पण वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या मोठ्यांनी स्वतः गीता वाचली पाहिजे, गीतेतली मूल्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण मुलं उपदेशापेक्षा कृतीतून जास्ती शिकतात. नाही तर घरात वडील मुलाला सांगतात, बाळा सिगरेट पिऊ नको, सिगरेट वाईट असते बरं का, आणि संध्याकाळी त्याच्यासमोर बसून सिगरेट ओढतात. मुलं शब्दांपेक्षा कृतीतून जास्त चांगलं आणि लवकर शिकतात. घरातल्यांचा मोठ्यांचा शांत स्वभाव, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा संयम आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा पाहून त्यांनासुद्धा गीतेचं खरं महत्त्व आपोआप समजायला लागतं. आपण उदाहरण प्रस्तुत करायला पाहिजे त्यांच्यासमोर. अशा प्रकारे गीता हे जुन्या काळातलं पुस्तक नसून आधुनिक जीवनासाठी एक मानसिक शक्ती देणारा, एक नैतिकता देणारा आणि एक आपल्याला आत्मविश्वास देणारा अमूल्य मार्गदर्शक आहे हे आपल्या तरुण पिढीला गीतेच्या श्लोकांद्वारे सहज पटवून देता येऊ शकतं. पण त्यासाठी आपला स्वतःचा गीतेचा थोडा तरी अभ्यास असायला हवा.
0: म्हणजे थोडक्यात काय तर आपण आधी गीता हातात घेतली पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: आत्ता तुम्ही म्हणाला दादा की गीता 5,500 वर्षांपूर्वी सांगितली आहे, तर आज युद्ध आणि AI यामुळे जी अस्थिरता निर्माण झाली आहे त्यावर गीता आपल्याला कशी मार्गदर्शन करू शकते?
1: वा, फार छान प्रश्न. आज जगामध्ये दोन मोठे अस्थिरतेचे स्रोत आहेत, एक आहे युद्धामुळे निर्माण होणारी भीती आणि तणाव आणि दुसरं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणारी अनिश्चितता. या परिस्थितीमध्ये भगवद्गीता अत्यंत सखोल मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देते आपल्याला. पहिला मुद्दा आहे अंतर्गत स्थैर्य ठेवायचा, इनर स्टॅबिलिटी. गीतेत अर्जुन युद्धाच्या रणांगणावर असताना मानसिक तणाव, भीती आणि संभ्रम अनुभवतो, तेव्हा कृष्ण त्याला सांगतात स्थितप्रज्ञपण, दुसऱ्या अध्यायात. याचा अर्थ आजच्या संदर्भात पाहिलं स्थितप्रज्ञेचा अर्थ असा होईल की बाह्य परिस्थिती कशीही असो आपलं मन स्थिर ठेवायला शिका. भीती आणि चिंता यांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका आणि जे आपल्या नियंत्रणात नाही त्यावर अतिविचार करू नका. आज युद्धामुळे बातम्या, सोशल मीडिया यामुळे भीती वाढते लोकांमधली. गीता सांगते मनावर नियंत्रण ठेवा, बाह्य परिस्थितीवर नाही, बाह्य परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नाही. आज तुम्ही अमेरिका इराणचं युद्ध किंवा रशिया युक्रेनचं युद्ध थांबवू शकता का? तुम्ही जगातला AIचा वापर थांबवू शकता का? मी याविषयी विचार करून निराश होण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा कर्तव्यावर लक्ष द्या. फोकस ऑन ड्युटी. गीतेतलं प्रसिद्ध श्लोक आहे, कर्मण्येवाधिकार असते माफलेषु कदाचन. आपण बोलूया श्लोकाविषयी की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्म करायलाच पाहिजे आपण, पण परिणाम आपल्या हातात नसतो. AIमुळे लोकांना वाटतं माझी नोकरी जाईल का, माझं भविष्य कसं असेल? गीता सांगते तुमचं कर्म कौशल्य वाढवा, प्रामाणिकपणे काम करा, परिणामाची चिंता कमी करा, मानसिक शांती ठेवा मुख्य म्हणजे, आणि बदल स्वीकारायला शिका. गीतेत सांगतात नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, दुसऱ्या अध्यायात. याचा अर्थ जे असत्य आहे ते टिकणार नाही, आणि जे सत्य आहे ते कायम टिकेल. AI सत्य असेल तर कायम टिकणारच आहे ते. AI तंत्रज्ञान हे सगळे बदल आहेत, ते काही थांबवता येत नाही आपल्याला. गीता शिकवते बदलाला विरोध करू नका, त्यात संधी शोधा. AIमुळे काही नोकऱ्या जातील, पण त्यामुळे नवीन संधी पण येतील, त्या शोधा. भीतीवरती मात करायला शिका. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात मा शुचा, चिंता करू नका. ते म्हणतात भीती ही मनाची निर्मिती आहे, आणि श्रद्धा आणि समज वाढवली तर भीती कमी होतेच. आज युद्ध आणि AI या दोन गोष्टींमुळे भीती निर्माण होते. गीता सांगते ज्ञान प्राप्त करा, ज्ञान आणि ईश्वरात श्रद्धा ठेवा आणि निर्भय बना. आत्मज्ञानाविषयी सांगते गीता. गीतेचा सर्वात मोठा संदेश म्हणजे आत्मा अमर आहे. याचा अर्थ शरीर नष्ट होऊ शकतं, पण आत्मा कायम असतो. आज या श्लोकाचा काय संदर्भ आहे? युद्धात मृत्यूची भीती असते, AIमुळे आपली ओळख हरवण्याची भीती असते. गीता सांगते तुमची खरी ओळख तुमचं शरीर, तुमची नोकरी, तुमचा हुद्दा ही नाही, तर तुमचा आत्मा आहे. आत्मा म्हणजे तुमचा जो मूळ स्वभाव आहे, तुमचे जे मूळ संस्कार आहेत, ते म्हणजे तुम्ही आहात. त्या आपल्या स्वमध्ये खोलवर जाण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचा उद्धार तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे. तसं केलं नाही तर तुमच्या अवनतीला कारणीभूतसुद्धा तुम्हीच असाल. सावेद्यात भगवान म्हणतात उद्धरित आत्मनात्मानं नात्मानो साधयेत, आत्मयुयात्मनो बंधुर आत्मयुवरिपरात्मन. स्वतः स्वतःचा उद्धार करून घ्यावा, स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण मनुष्य हा स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःच शत्रू पण आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही समस्येचं समाधान हे ध्यानात सापडतं, मेडिटेशन. गीता म्हणते ध्यान लावायची सवय करा, त्यामुळे सकाळी लवकर उठून किमान 10-15 मिनिटं तरी ध्यानात बसायची सवय करा. ध्यानामुळे मन शांत होतं आणि एका निश्चित दिशेने तुम्ही विचार करू शकता. शांत मन ही अनेक समस्यांची गुरुकिल्ली आहे. अशांत मनाने निर्णय घेणं हे बहुधा चुकीचंच ठरतं. आणि ध्यानात आपली अंतःस्थिती कशी बदलायची आणि बदललेल्या बाह्यस्थितीला आपण कसं समोर जायचं हे आपल्याला उलगडा लागतं, स्वतःच उलगडा लागतं. ध्यानाविषयी वेळ मिळाला तर आपण बोलू कधी पुढल्या सत्रामध्ये. दुसरं समत्व हवं, इक्वॅनिमिटी, यश आणि अपयशात संतुलन राखणं मनाचं. गीतात म्हणतात समत्व योग उच्यते. समता म्हणजे योग. ज्याला समता कळली तो योगी आहे. यश आणि अपयशात दोन्हीमध्ये जो शांत राहतो तो योगी आहे. आता AIमुळे काही लोक यशस्वी होतील, काहींना अडचणी येतील. गीता म्हणते दोन्ही परिस्थितीत संतुलन ठेवा, तर त्यातून मार्ग काढू शकाल. वर्तमानात जगायला शिका. गीता म्हणते भूतकाळावरती पश्चाताप करू नका आणि भविष्याची अतिचिंता करूही नका. आजच्या काळात युद्ध म्हणजे भविष्याची चिंता, काय होणार, आणि AI म्हणजे अनिश्चितता. गीता म्हणते वर्तमानात पूर्णपणे जगा, तरच बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. त्यामुळे भगवद्गीता आजच्या काळात फक्त धार्मिक ग्रंथ नाही आहे, तर एक मानसिक स्थैर्य आणि निर्णयक्षमतेचा मार्गदर्शक आहे. थोडक्यात गीता म्हणते मन शांत ठेवायला शिका, गीतेतले स्थितप्रज्ञाचे गुण आठवा, कर्तव्यावर लक्ष द्या, गीतेतला कर्मयोग आठवा, फळाची चिंता करू नका, बदल स्वीकारायला शिका, मानसिक भीतीवर मात करायला शिका, आत्मज्ञान मिळवा आणि समत्व भाव ठेवा.
0: आत्ता आणि आपल्याला बरेच वेळा लक्षात येतं की कर्माचा उल्लेख बहुतेक ठिकाणी आलेला आहे गीतेमध्ये, तर कर्म म्हणजे नक्की काय आणि ती किती प्रकारची असतात?
1: गीतेत कर्म 3 प्रकारचे सांगितली आहेत, कर्म, अकर्म आणि विकर्म. तर कर्म म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर शरीर, मन आणि वाणी यांनी केलेली कुठलीही जाणीवपूर्वक कृती म्हणजे कर्म. 18व्या अध्यायात एक श्लोक आहे, शरीर वांग म्हणून उभीर येत कर्म प्रारब्धे नरः. उदाहरणार्थ बोलणं कर्म, विचार करणं हे सुद्धा कर्म आहे, काम करणं तर कर्म आहेच, दान देणं हे कर्म आहे, दुसऱ्याला मदत करणं हे कर्म आहे, ही सगळी कर्म आहेत. गीतेनुसार माणूस क्षणभरसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आपण श्वासोच्छ्वास घेतो तेसुद्धा कर्मच आहे. गीतेत एक श्लोक आहे, नाही कश्चित क्षणमपी जाते तिष्ठत्य कर्मकृत, म्हणजे कोणीही क्षणभरसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. दुसरं आहे अकर्म. अकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे कर्म करत असूनसुद्धा कर्माचे बंधन निर्माण न होणं. अकर्म म्हणजे काही न करणं असा अर्थ नाही आहे. अकर्म म्हणजे बाह्य निष्क्रियता नाही आहे. तर मी करता आहे हा अहंकार आणि कर्मफळाची आसक्ती नसलेलं कर्म म्हणजे अकर्म. उदाहरणार्थ संत लोकांची सेवा करतात पण त्यांना काही कीर्ती, पैसा, अहंकार हे नको असतं. अशी कर्म बंधन निर्माण करत नाही आणि हाच आहे निष्काम कर्मयोग, अकर्माद्वारे प्राप्त होणारा. तिसरं आहे विकर्म. विकर्म म्हणजे काय? शास्त्रविरोधी, अधर्मयुक्त आणि इतरांना हानी पोचवणारं जे कर्म आहे ते विकर्म. उदाहरणार्थ चोरी, भ्रष्टाचार, फसवणूक, अन्याय, हिंसा, स्वार्थासाठी दुसऱ्यांचं नुकसान करणं, आईवडिलांना दुःख देणं किंवा आईवडिलांचं सांभाळ न करणं, ही सगळी विकर्म आहेत. विक्रमामुळे दुःख, अशांती आणि कर्मबंधन वाढत जातात. 14व्या अध्यायात कृष्ण म्हणतात, कर्म अशी करा की ती अकर्म ठरली पाहिजे, म्हणजे बंधनात न टाकणारी कर्म, तर तुम्ही खरे बुद्धिमान. कर्मण्यकर्मय पश्येत अकर्मण्यच कर्मय, सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृस्त कर्मकृत. आणि संसारात कर्माच्या चिखलात आपल्याला चालवाच लागतं, ते कोणालाही टाळता येत नाही. कृष्ण म्हणतात, अशी कला शिकून घ्या की चिखलात चालूनसुद्धा अंगाला चिखल लागता कामा नये. त्यासाठी कर्माचे दोन विषारी दात जे असतात, एक असतो कर्तृत्वाभिमानाचा, मी केलं माझ्यामुळे झालं, आणि दुसरा असतो कर्मफळाच्या इच्छेचा, मला काय मिळणार. हे दोन्ही विषारी दात काढून टाका, मग तुमची सर्व कर्म अकर्म होतील, बंधनात न टाकणारी, तुम्हाला मोक्षाकडे नेणारी.
0: छान सोप्या पद्धतीत समजवून सांगितलं दादा तुम्ही. पण कर्म करताना श्रद्धेचं काही महत्त्व असतं का? अध्यात्मात प्रगतीसाठी श्रद्धा किती महत्त्वाची आहे, ती असणे आवश्यक आहे का?
1: हो, अध्यात्मातच काय, पण कुठल्याही कामासाठी श्रद्धाही असावीच लागते. अध्यात्मात तर श्रद्धेशिवाय काही साध्य नाहीच आहे. 17व्या अध्यायात जो श्रद्धात्र विभाग योग आहे, शेवटला श्लोक आहे, अश्रद्धया होतं दत्तन तपस्तप्तं कृतंचेत असदिच्य ते पार्थ नचे तत्प्रेत्य नो इह. म्हणजे श्रद्धेशिवाय केलं गेलेलं हवन, श्रद्धेशिवाय दिलेलं दान किंवा केलेलं तप किंवा जे काही शुभकार्य असेल ते सर्व असत आहे. त्यामुळे ते न इहलोकात फलदायी होतं न परलोकात. श्रद्धेविषयी गोष्ट आहे. एका गावात एके दिवशी एक भोंदू साधू आले. भोंदू होते आणि एका वृक्षाखाली ध्यानमुद्रेत बसले. त्यांची राहणी आणि मुद्रा पाहून गावकऱ्यांना वाटलं, हे कोणी मोठे संत आहेत. एक भोळा गावकरी त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, भक्तिभावन नमस्कार करून, महाराज मला आपला शिष्य करा, मला काहीतरी सिद्धी प्राप्त करायची आहे. साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, तुला शिष्य करतो, तुला सिद्धी पण प्राप्त होईल, पण त्यासाठी माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवून तुला माझी 12 वर्ष सेवा करावी लागेल. खेडूत म्हणाला, हो महाराज, जरूर करीन सेवा आपली. विजय रोज सेवेत लागला, सकाळी चहा, आंघोळ, मालिश, जेवणखाण सगळं करायला लागला. 12 वर्ष लोटली. खेडूत म्हणाला, महाराज 12 वर्ष झाली, मला कुठली सिद्धी मिळेल आता? साधू महाराज म्हणाले, अरे तुला पाहिजे ती सिद्धी मिळेल. खेडूतानं विचारलं, मी पाण्यावर चालू शकतो का? साधू महाराज म्हणाले, हो अवश्य चालू शकशील की. खेडू झाला, आनंद झाला. तो लागली गावातल्या नदीकडे धावला, त्याच्या मागोमाग गावकरी धावले आणि साधू महाराज पण गेले. खेडूताने एक पाऊल पाण्यावर ठेवलं आणि अहो आश्चर्यम, दुसरं ठेवलं आणि तो पाण्यावर चालू लागला. साधू महाराज भोंदू असले तरी खेडूताची आपल्या गुरुवरची श्रद्धा ही सच्ची होती. हा श्रद्धेचा चमत्कार होता. आता आपला शिष्य पाण्यावर चालतो आहे आणि आपण त्याचे गुरु आहोत, मग आपल्याला नक्कीच चालता येईल असं समजून महाराज म्हणाले, आता माझ्याकडे बघा, मी किती वेगाने पाण्यावर चालतो ते. असं म्हणून त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि बुडाले. स्वतः भोंदू होतेच त्यांची श्रद्धा ही बहुतच होती, म्हणजे नव्हती श्रद्धा। तर आपल्या आध्यात्मिक साहित्यात श्रद्धेविषयी अशा अनेक विस्मयकारी कथा आहेत।
0: श्रद्धा खरंच एक गरजेची गोष्ट आहे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी। पण आता एक थोडा वेगळा प्रश्न, गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मुख्यतः तीन मार्ग सांगितले आहेत, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग। यातला सामान्य लोकांसाठी कुठला मार्ग सोपा आणि सहज साध्य आहे, कर्ममार्ग का?
1: हां, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे तिन्ही मार्ग आहेत, आणि हे तिन्ही मार्ग परमेश्वर प्राप्तीकडे घेऊन जाणारेच आहेत। परंतु प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार त्यांची साधना वेगळीवेगळी असते। या तिन्ही मार्गांशी संबंधित श्लोक गीतेत अनेक अध्यायात विखुरलेले आहेत। आपण आपला मार्ग निवडायचा, ते श्लोक गीतेतले शोधून काढायचे, त्यावर मनन चिंतन सुरू करायचं, असं पद्धतशीरपणे अध्यात्माच्या मार्गावर प्रवास सुरू करायचा। पहिला आहे ज्ञानमार्ग, ज्ञानयोग मुख्यतः दुसऱ्या अध्यायात आहे। ज्ञानमार्ग म्हणजे मी कोण आहे, परमसत्य काय आहे, आत्मा आणि शरीर यात काय फरक आहे, याचा विवेकपूर्ण शोध घेणं हा ज्ञानमार्ग। याची वैशिष्ट्य म्हणजे वेद, उपनिषदं, गीता यांचा अभ्यास करावा लागतो, आत्मचिंतन आणि विवेकबुद्धीचा वापर करावा लागतो सतत, अहंकाराचा त्याग करावा लागतो आणि इंद्रिय निग्रह आणि वैराग्याचं पालन करावं लागतं। हा मार्ग कठीण मानला जातो, कारण प्रत्येकाला जमेल का? ज्ञानासाठी पूर्वजन्मीचे संस्कार असावे लागतात, कारण यात एक सतत एकाग्र बुद्धी लागते। संसारातला मोह, इच्छा, अहंकार यावर विजय मिळवावा लागतो, तेवढा सोपा नाही आहे। आणि सामान्य माणसाला मी शरीर नाही आत्मा आहे ही अनुभूती प्रत्यक्षात आणणं किती अवघड आहे। गीतेत भगवान कृष्ण म्हणतात, अव्यक्त ब्रह्माची उपासना करणाऱ्यांना अधिक क्लेश होतात, क्लेशो अधिक रस्तेशाम अव्यक्त आसक्त चेतसाम, असा एक श्लोक 12 अध्यायात। म्हणजे निराकार तत्व समजून त्यात मन स्थिर करणं हे सर्वसामान्यांसाठी फार कठीण आहे। मग दुसरा आहे कर्मयोग, दुसरा मुख्यतः तिसऱ्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात पण श्लोक आहे, चौथ्या अध्यायात पण श्लोक आहे कर्मयोगाचे। तर कर्ममार्ग म्हणजे आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं आणि त्या कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवणं। याची वैशिष्ट्य म्हणजे निष्काम कर्म करायला शिकणं, कर्तव्य पालन करावं, समाजही तुडळासमोर ठेवावं, स्वार्थ नव्हे आणि आपली सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करावीत। तर हा मार्ग उपयुक्त आहे का? तो हो आहे, उपयुक्त आहे। कारण काय? कारण प्रत्येक मनुष्य काही ना काही कर्म करतच असतो। दुसरी गोष्ट, संसारात राहूनसुद्धा ही साधना करता येते। तिसरी गोष्ट, यांनी मन शुद्ध होत जातं। मग यात अडचण काय आहे? अडचण अशी आहे की मनुष्याला कर्मफळाच्या अपेक्षा ही सहज निर्माण होतेच, मला काय मिळणार ही अपेक्षा निर्माण होतेच, मनात अहंकार येतोच की हे मी केलं, माझ्यामुळे झालं। तिसरं, यश आणि अपयशात मन अस्थिर होत राहतं। म्हणून कर्मयोगात ह्या व्यवहारात जरी शक्य असला तरी कर्मयोगात निष्कामता टिकवणं हे कठीण असतं। मग तिसरं आहे भक्तियोग, मुख्यतः 12व्या अध्यायात। भक्तिमार्ग म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि संपूर्ण समर्पणाने परमेश्वराची उपासना करणं। याची विशिष्ट म्हणजे नामस्मरण, प्रार्थना, कीर्तन, भजन, परमेश्वरावर पूर्ण विश्वास आणि अहंकाराचा त्याग। भक्तिमार्ग हा भावनांवर आधारित आहे आणि मानवाला प्रेम करणं सहज जमतं ना, जसं आईवर, मुलांवर किंवा मित्रांवर प्रेम करतोच आपण, तसंच प्रेम परमेश्वरावर केंद्रित करायचं आहे। दुसरी गोष्ट, याच्यासाठी विद्वत्तेची आवश्यकता नाही आहे। ज्ञानमार्गात मोठा अभ्यास आवश्यक असतो, पण भक्तिमार्गात शुद्ध हृदय महत्त्वाचं असतं। अगदी साधा, अशिक्षित आणि गरीब माणूससुद्धा भक्ती करू शकतो। दरवर्षी वारी करणारे आपले हजारो वारकरी बघा, अनेक अशिक्षित असतात पण भक्तीने परिपूर्ण असतात। तिसरी गोष्ट, सर्व परिस्थितीत हा शक्य आहे। काम करताना नामस्मरण करू शकतो, चालताना प्रार्थना करू शकतो, संकटात देवावर विश्वास ठेवू शकतो. म्हणून भक्ती ही आपल्या जीवनाशी जोडलेली राहते. भक्तीमुळे आपला अहंकार पण वितळतो. भक्त म्हणतो मी काहीच नाही, सर्व काही तूच आहे. त्यामुळे मन शुद्ध होतं, अहंकार शांत होतं, अंतःकरण शांत होतं. ते स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भक्तीला विशेष महत्त्व दिलं आहे. 12व्या अध्यायात त्यांनी कृष्णा भक्ताचे गुण सांगितलेच आहेत. आपले प्रिय भक्त कोण तेही सांगितलं आहे. आणि 18व्या अध्यायात एक सुंदर श्लोक आहे, भक्त्या माम विजानाती. म्हणजे भक्तीनेच मला खऱ्या अर्थाने ओळखता येतं.
0: गीतेमध्ये ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग याच्याबद्दल ऐकलं तर होतं, पण तुम्ही खूप छान सांगितलं. मग आता ह्यात सर्वात सोपा मार्ग कोणता आहे हे पण आम्हाला सांगा दादा.
1: सामान्य माणसासाठी भक्तिमार्ग हा सर्वात सोपा आणि सहज साध्य मानला जातो. कारण काय की याला मोठं तत्त्वज्ञान आवश्यक नसतं. याच्यासाठी संसार सोडावा लागत नाही. आणि प्रेम आणि श्रद्धा या मानवाच्या नैसर्गिक भावना असतात. शिवाय कोणत्याही वयात, कोणत्याही स्थितीत आणि शिक्षणाशिवाय ही साधना करणं शक्य आहे. हिने मनाला आधार मिळतो आणि शांतता पण मिळते. त्यामुळे संतांनी भक्तीला अधिक महत्त्व दिलं आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव या संतांनी ज्ञानही सांगितलं आहे, पण त्याचा भाया भक्तीमध्ये ठेवला पाया. मौन पंडितांचा एक प्रसिद्ध श्लोक आहे, अहो येता जाता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्ये वरी रतिसुखांचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजनी भगवत चिंतन करी. म्हणजे ईश्वराचं नाव घ्यायला, भक्ती करायला काहीही नियम नाहीत, केव्हाही करा.
0: पण मग हे जे तीन मार्ग आहेत ते वेगळे आहेत का आणि असल्यास कसे?
1: प्रत्यक्षात हे तीन मार्ग एकमेकांना पूरक आहेत, वेगळे वाटत असते तरी. भक्तीमुळे मन शुद्ध होतं. शुद्ध मन झालं की शुद्ध मनाने निष्काम कर्म करणं अधिक सोपं होतं. आणि कर्म आणि भक्तीमुळे अंतःकरण निर्मळ झालं की मग खरं ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे आदर्श साधना कशी असू शकते? शरीर आणि कर्म करा, मनाने भक्ती करा आणि बुद्धीने ज्ञान प्राप्त करा. तर गीतेनुसार तिन्ही मार्ग श्रेष्ठ आहेत, पण सामान्य ग्रस्त संसारात राहणारा माणूस आणि भावनाप्रधान व्यक्तीसाठी भक्तिमार्ग हा सर्वात सहज आहे, सोपा आहे आणि हृदयाला जवळचा आहे. शेवटी तिन्ही मार्ग परमेश्वराकडेच घेऊन जातात. पण ज्ञानमार्ग, कर्ममार्ग हे थोडे कोरडे मार्ग आहेत, म्हणून त्याबरोबर भक्तिरसाचा ओलावा असावाच लागतो. श्रीकृष्णांना कोरडेपणापेक्षा भक्तीचा ओलावा जास्ती भावतो.
0: दादा गप्पा मारायला छान वाटतं आहे, पण वेळ संपत आली आहे. तर जाता जाता आम्हाला सर्वांना मुख्य असा काय संदेश सांगाल?
1: मुख्य संदेश म्हणजे प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात गीता असायलाच पाहिजे. किंवा तुम्ही हिंदू घरात तरी गीता वाचली गेली पाहिजे. घर घर गीता, कर कर गीता असली पाहिजे. घरातल्या ज्येष्ठांनी गीतेचं नियमित पठण करायला हवं, जेणेकरून पुढल्या पिढीला सुद्धा गीता वाचावी, गीता समजावी अशी बुद्धी व्हावी. अहो गीता आपल्या जीवनात रोज घडतीये. कोणाचाही कुठलाही विचार, आपली किंवा इतर कोणाचीही कुठलीही कृती, आपल्या आजूबाजूला घडणारी कुठलीही घटना यांचा गीतेच्या कुठल्या ना कुठल्या श्लोकाशी संबंध असतोच. गीतेचं मनन चिंतन करायची सवय लागल्यावर तो श्लोक आणि तो संबंध आपल्याला स्पष्ट व्हायला लागतो आणि गीता जीवनात हळूहळू उतरायला लागते. माझे गुरु, आमच्या गीता परिवाराचे प्रणेते, अयोध्या रामजन्मभूमीचे आधारस्तंभ पूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणतात, गीता शिका, गीता शिकवा आणि गीता जीवनात आणा. आमचा learngita.com हा घरबसल्या निःशुल्क गीता शिकण्याचा उत्तम मार्ग आहे. 24 तास गीतेचे वर्ग चालतात अनेक भाषांमध्ये. त्याचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. जय श्रीकृष्ण.
0: दादा तुमच्याशी गप्पा मारताना एक नक्कीच जाणवलं की गीता हा ग्रंथ केवळ देवघरात पूजेसाठी ठेवण्यासाठी नसून आपल्या दैनंदिन जीवनासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. तर रोज आपण गीता वाचलीच पाहिजे हे जाणवलं, आपल्या श्रोत्यांनाही ते पटलं असेल. तर आज विकासदादा वैद्य आपल्या व्यस्त वेळेतून आपल्या विनंतीला मान देऊन मुद्दाम आकाशवाणी सिडनीच्या स्टुडिओमध्ये आले आणि अतिशय सोप्या भाषेत गीता आपल्यापर्यंत पोचवली. मी व्यक्तिगतरित्या त्यांची ऋणी असून आकाशवाणी सिडनीच्या वतीने मी आभार मानते. आणि याबरोबरच मी योगिता कुलकर्णी आपला निरोप घेते आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या विषयावर याच रेडिओ कार्यक्रमात. आजचा हा गीतेचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. नमस्कार.
2: धन्यवाद योगिनी. आपण श्री विकास वैद्य यांच्याबरोबर गीतेबद्दल ज्या काही गप्पा मारल्या त्याच्यामुळे खूपच छान अशी माहिती मिळाली आपल्याला. आता श्रोते हो आपण यापुढे ऐकूया सिडनी डायरी.

0: नमस्कार श्रोते हो, मी अपर्णा बक्षी आजची सिडनी डायरी सादर करते। आजच्या सिडनी डायरीमध्ये ऐकूया काही स्थानिक बातम्या आणि काही रंजक माहिती। आपल्या माई मंदिरातर्फे 21 जून रोजी एक विशेष निधी संकलन क्रीडा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। ह्या स्पर्धेत कॅरम, बॅडमिंटन आणि स्नूकर ह्या खेळांचा समावेश आहे। ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे, लहान असो वा मोठे, सर्वांनी यात सहभागी व्हावे आणि या पुण्यकार्यात हातभार लावावा। तर चला, खेळाच्या माध्यमातून एकत्र येऊया आणि आपल्या मंदिराच्या पवित्र कार्याला हातभार लावूया। अधिक माहितीसाठी संपर्क करा विक्रांत किंवा ऋषिकेश यांच्याशी। सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे 15 मे 2026 रोजी वयाच्या 68व्या वर्षी दुःखद निधन झाले। मानसिक आजारांविषयीचे अज्ञान आणि गैरसमज दूर करून समाज जागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPHची स्थापना केली। त्यांचे कार्य केवळ मानसिक आजारांवरील उपचारांपुरते मर्यादित नव्हते, मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्व विकास आणि समाज प्रबोधन या क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले। शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, खेळाडू ते कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत समाजातील सर्व स्तरांतील लोकांसोबत त्यांनी काम केले। लेखक, कवी, नाटककार, संगीतकार आणि उत्तम वक्ते अशीही त्यांची ओळख होती। 2024 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी सिडनी, मेलबर्न, कॅन्स आणि ब्रिस्बेन येथे अनेक कार्यक्रमांमधून मार्गदर्शन केले। डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना आकाशवाणी सिडनी आणि समस्त ऑस्ट्रेलिया वासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। ऑस्ट्रेलिया इंडिया फाउंडेशनच्या वतीने आम्ही आपल्या संस्थेला मेलबर्न मीट्स मोदी ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सादर निमंत्रण देत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2026 मेलबर्नला भेट देण्याची अपेक्षा आहे, जो भारतीय ऑस्ट्रेलियन समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे। आम्ही आपला सहभाग, संस्थात्मक सहभाग, समुदाय प्रतिनिधित्व किंवा भागीदारी सहाय्याच्या स्वरूपात स्वागत करतो। संस्था नोंदणी melbournemeetsmodi.au/organizations। सांस्कृतिक सादरीकरणासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट melbournemeetsmodi.au/EOI। अंतिम तारीख आहे 31 मे 2026, जी आज आहे। या ऐतिहासिक प्रसंगी आपल्या उपस्थितीचा सन्मान आम्हाला लाभेल अशी आशा आहे। रुटी हिल येथील अमित गुप्ता यांची प्रेरणादायी कामगिरी। सिडनीतील रुटी हिल येथे राहणारे अमित गुप्ता यांनी आयन मॅन 70.3 वेस्टर्न सिडनी ही कठीण ट्रायलथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली। विशेष म्हणजे त्यांनी केवळ काही महिन्यांपूर्वीच पोहायला शिकायला सुरुवात केली होती। ह्या स्पर्धेत 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21.1 किलोमीटर धावणे असे टप्पे होते। मुलांसोबत पाण्यात वेळ घालवण्यासाठी पोहायला शिकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे पूर्ण आयर्नमॅन स्पर्धेपर्यंत पोचला। त्यांच्या या यशामुळे स्थानिक भारतीय ऑस्ट्रेलियन समुदायात मोठी प्रेरणा निर्माण झाली आहे। सिडनीमध्ये 21 मे ते 13 जून 2026 दरम्यान विविध सिडनी हा प्रकाश, संगीत आणि कला महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। यावर्षी सिडनी हार्बर, ओपेरा हाऊस आणि शहरातील प्रमुख भागांना आकर्षक लाईट इन्स्टॉलेशन्स, म्युझिक शो आणि फूड इव्हेंट्सने उजळण्यात आले आहे। यावर्षीचा प्रमुख आकर्षण असलेला ड्रोन शो स्टार बॉन्ड पुन्हा सुरू झाला असून हजारो ड्रोनद्वारे आकाशात भव्य लाईट शो सादर केला जात आहे। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे काही शो रद्द करण्यात आले असून सुरक्षा तपासणी सुरू आहे। विविध सिडनी 2026 यंदा 80%पेक्षा जास्त कार्यक्रम मोफत असून शहरभर 23 दिवस रात्री प्रकाशमय वातावरण अनुभवता येणार आहे। आता ऐकूया हवामानाचा अंदाज। आजचे कमाल तापमान 19 डिग्री व किमान तापमान 7 डिग्री असे असून मागच्या आठवड्यातल्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणानंतर येणाऱ्या आठवड्यात आपल्याला पुन्हा स्वच्छ आणि लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे। आता ऐकूया आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या घटना व गोष्टी. महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती. आज 31 मे रोजी महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जात आहे. त्या मराठा साम्राज्यातील एक कर्तबगार, न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्या होत्या. त्या खंडेराव होळकर यांच्या पत्नी आणि मल्हारराव होळकर यांच्या सून होत्या. अहिल्याबाई मोठ्या साम्राज्याच्या राणी नसल्या तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांचे स्थान अत्यंत महान मानले जाते. त्या शूर योद्ध्या, कुशल धनुर्धारी होत्या आणि अनेक युद्धांमध्ये त्यांनी धैर्याने नेतृत्व केले. 1754 कुंभेरच्या युद्धात त्यांच्या पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वर्षांनी सासरे मल्हारराव होळकर यांचे निधन झाले. त्यानंतर अहिल्याबाईंनी होळकर राज्याची जबाबदारी स्वीकारली आणि 1795 अत्यंत कुशलतेने राज्य कारभार सांभाळला. जागतिक तंबाखू निषेध दिन, वर्ल्ड नो टोबॅको डे. दरवर्षी 31 मे रोजी जगभरात जागतिक तंबाखू निषेध दिन, वर्ल्ड नो टोबॅको डे पाळला जातो. ह्या दिवसाचा उद्देश तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती करणे आहे. ह्या दिवशी तंबाखू उद्योगाच्या व्यवसाय पद्धती, तंबाखू सेवनामुळे होणारे आरोग्याचे गंभीर परिणाम, तसेच जागतिक आरोग्य संघटना WHO तंबाखू नियंत्रणासाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली जाते. लोकांना निरोगी जीवनाचा हक्क मिळावा आणि पुढील पिढ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी तंबाखू विरुद्ध जागतिक पातळीवर जनजागृती केली जाते. याचबरोबर मी आजची सिडनी डायरी संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद अपर्णा. आता यापुढे आपण ऐकणार आहोत एक गाणे आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत मागील आठवड्यात सादर झालेल्या माधुरी पुरंदरे लिखित कुमार गंधर्व यांचा संक्षिप्त जीवनपट, सादरकर्त्या योगिनी लेले, या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

संगीतशास्त्रानं कोणते राग दिवस रात्रीच्या कोणत्या वेळी गावेत याचेही नियम घालून दिले आहेत. कुमारजी ते कटाक्षानं पाळत असत, पण तरीही त्यांच्यातला चळवळ्या मुलगा स्वस्थ बसत नव्हता. एकदा पु ल देशपांडे कुमारजींकडे मुक्कामाला राहिले होते. रात्री उशिरापर्यंत गाणं गप्पा झाल्यानंतर सगळे झोपायला गेले. पहाटे कुमारजींनी पुलंना उठवलं, चला मारवा ऐकवतो, उठा पटकन. मारवा आत्ता? पुलं बुचकळ्यात पडले. कुमार, हा संध्याकाळचा राग म्हणजे संधीकालचाच ना? आत्ताही संधीकालच आहे. संध्याकाळी मारवा खोल विचारात घडलेला असतो, कारण लवकरच रात्र होणार असते. पण ह्यावेळी तो प्रसन्न असतो, म्हणतो पहा तरी लवकरच उजाडणार आहे, कुमारजी म्हणाले. आणि त्या भल्या पहाटे मारवा गायले. हा सुद्धा एक प्रयोगच होता, पण कुमारजींनी जाहीर मैफलीत तो कधी केला नाही. पुलंनी सांगितलं म्हणून, नाहीतर आपल्याला त्याबद्दल कळलंही नसतं, असे स्वतःपुरते आणखीही प्रयोग कुमारजींनी करून पाहिले असणारच. गायक कुमार गंधर्व असं काही करू धजत होते, म्हणूनच ते नायकही होते. केवळ स्वर वापरून अख्खा ख्याल गाता येणारच नाही असं नाही. प्रतिभावंत गायकाला एखाद्या वेळी ते जमेलही, पण तेही एक वेगळा प्रयोग म्हणूनच. नुसते आ ऊ ई असे स्वर श्रोते तरी किती वेळ ऐकणार ना, कंटाळाच येईल. म्हणून मग राग संगीतालाही साहित्याची म्हणजे शब्दांची मदत घ्यावी लागते. कसलाही अर्थ नसलेल्या तराण्यालाही शब्दांची नसली तरी अक्षरांची मदत लागतेच. त्यामुळे 4-6 ओळींचं लहानसं गीत रचून स्वरांनी म्हणजेच आलाप ताना बोलताना वगैरेंनी सजवत फुलवत राग सादर केला जातो. अशा गीताला बंदिश किंवा चीज म्हणतात. बऱ्याचदा स्वतः गायकच बंदिशी रचतो, कारण त्या फक्त राग संगीतासाठीच रचल्या जातात. बंदिश म्हणजे आपल्याला माहीत आहे अशी कविता नव्हे. कुमारजींनी गायलेल्या अजूनी रुसुनी आहे आणि आज अचानक गाठ पडे या कवी अनिल यांच्या कविता आहेत. भावगीत म्हणून त्या लोकप्रिय आहेत, पण एखाद्या ख्यालाची बंदिश म्हणून त्या गाता येणार नाहीत, कारण कवीनं त्यासाठी त्या लिहिलेल्याच नाहीत. खूप पूर्वीपासून बंदिशी रचल्या आणि गायल्या जात आहेत, तेव्हा एकच बंदिश वेगवेगळ्या घराण्यांचे गायक आपापल्या पद्धतीनं गात असत. पण नंतरच्या काळात काय झालं की गायक बंदिशीवर आपला हक्क सांगू लागले. इतरांना त्या मिळू नयेत, कोणी त्या चोरू नयेत म्हणून लिहून ठेवायच्या नाहीत. गाताना अर्धवट गायच्या, शब्दांचे उच्चार मुद्दामून अस्पष्ट बोबडे करायचे, अशासारखे प्रकार व्हायला लागले. त्यामुळे रागसंगीतात शब्दांना महत्त्वच नसतं असा श्रोत्यांचाही समज व्हायला लागला. शब्द नाहीत म्हणजे त्यांचे अर्थही नाहीत आणि अर्थामागचा भावही नाही. शास्त्रीय गायन म्हणजे केवळ आलाप आणि ताना पलट्यांची कसरत, तालांची केलेली कुस्ती असाच प्रकार उरला. कोणी बंदिश चोरेल म्हणून ती अर्धवट आणि अस्पष्ट गाणं, ही कसली मनोवृत्ती? आपण आपल्याच गाण्याला असं लुळपंगळ करायचं का? कुमारजी रागाने म्हणायचे, आजारपणातून बाहेर पडल्यानंतर काही रागांचे ख्याल बघून माझी निराशा झाली. राग सगळेच छान होते, पण बऱ्याच बंदिशी मात्र अगदी सामान्य होत्या. त्यामुळे आपणच नव्या बंदिशी रचाव्यात असं माझ्या मनात सारखं येत होतं. शास्त्रीय संगीतात बंदिशी महत्त्वाच्या असतात हा विचार देवधर मास्तरांनी कुमारजींच्या मनावर बिंबवला होताच. राग संगीत गाणाऱ्यानं स्वरांची प्रतिष्ठा तर जपायला हवीच, पण शब्दांचाही योग्य आदर राखायला हवा याची जाणीवही करून दिली होती. तेव्हापासूनच कुमारजी बंदिशीबद्दल स्वतःच विचार करायला लागले होते. बंदिशीची भाषा, शब्दांची निवड, त्यांचा नाद, अर्थ आणि त्यातून व्यक्त होणारा भाव, या सगळ्यांचा एकत्रित विचार करून गायलेलं गाणं जास्त जास्त सुंदर होत जातं हे त्यांना उमजत गेलं होतं. पारंपरिक बंदिशी उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या बोलींमध्ये लिहिल्या गेल्या असल्या तरीही त्यातही बहुसंख्य व्रजबोलीतच आहेत. बोलींमध्ये मुळातच संगीत असतं, छान लय असते. कुमारजी माळवा प्रांतात राहत होते, तिथल्या माळवी बोलीवर त्यांचं विशेष प्रेम होतं. निसर्गरम्य माळव्याच्या शांत समाधानी वृत्तीतूनच ती भाषा घडलेली आहे, साईसारखी मुलायम आणि स्निग्ध. कुमारजी म्हणायचे, माळवा हा आनंद प्रदेश आहे ना, फार उष्ण नाही, फार थंड नाही, पाऊसही फार नाही. कवी कालिदास माळवीच होते. ज्यानं इथला पाऊस पाहिला आणि अनुभवला असेल तोच मेघदूतसारखं काव्य लिहू शकतो. आपल्या बऱ्याच बंदिशी त्यांनी

0: माळवी बोलीत लिहिल्या किंवा ज्या ब्रजभाषेत लिहिल्या त्यांनाही माळवी बोलीचं इतकं सहज वळण दिलं आहे की अर्थ न कळणाऱ्यालाही त्या गुणगुणाव्याशा वाटतात. कुमारजींच्या बंदिशीचे विषय ही तर शास्त्रीय संगीतातील एक खासच गोष्ट आहे. तसे त्यात ईश्वरभक्ती, निसर्गवर्णन, होळीसारखे सण उत्सव वगैरे पारंपरिक विषय आहेतच, पण रोजच्या जीवनातल्या अगदी साध्या गद्य अनुभवांनाही त्यांनी आपल्या रचनांमध्ये जागा दिली आहे. आजकाल बहुतेक सर्व गायक गायिका मैफिलीच्या सुरुवातीलाच श्रोत्यांना आपण काय गाणार याची कल्पना देतात. रागांची नावं, बंदिशीचे बोल, ताल आणि त्या सगळ्यांबद्दल सांगण्यासारखी विशेष माहिती असली तर तीही सांगतात. पण पूर्वी तसं नव्हतं. आपण गात असलेल्या रागाचं नाव सांगण्यातही तेव्हाच्या कलाकारांना कमीपणा वाटायचा. विचारावं तर गाण्याचा क्लास घेतोय का मी असं काहीतरी ऐकावं लागेल अशी धास्ती वाटायची. त्यामुळे सामान्य श्रोत्याचा सगळा वेळ मन लावून गाणं ऐकण्याऐवजी आपण काय ऐकतो आहोत हे ओळखण्यातच जायचा. शेजारी बसलेल्या श्रोत्यांनी आत्मविश्वासानं व्यक्त केलेली तरतरेची मतं ऐकली की गाणारा किंवा गाणारी एकाच वेळी वेगवेगळे 5-7 राग गात असावी असा समज व्हायचा. कुमारजींचं तसं नव्हतं. त्यांच्यासाठी गाणं हा श्रोत्यांबरोबरचा संवाद होता. म्हणण्यापेक्षा ते सांगणं होतं. राग सांगणं, बंदिश सांगणं, ताल सांगणं, एकूण संगीतच सांगणं, ज्ञान आणि कलेची निर्मिती हा सगळा व्यवहारच आनंदाच्या निर्मितीचा असल्यामुळे सर्वांसाठी खुला होता. सुरुवातीच्या काळात कुमारजी आपल्या निर्मितीबद्दल, संशोधनाबद्दल मित्रमंडळींशी बोलायचे, पण ते त्यांच्यातच राहायचं. काही काळानंतर कुमारजींना जाणवलं की आपण सर्वसामान्य श्रोत्यांशीही बोललं पाहिजे, सुरातून आणि शब्दामधूनही. त्यांचीही जाण वाढायला हवी. मग अशा जाणकार श्रोत्यांपुढे गाताना कलाकारालाही आनंद मिळेल, नवा विचार होईल, नव्या कल्पनांचा शोध घेण्याचा हुरूप वाढेल. म्हणूनच आपण केलेलं काम, त्यामागचा विचार आणि संगीतामधलं आपल्याला जे उमजलं आहे ते सगळं श्रोत्यांपुढे आवर्जून मांडत राहिलं पाहिजे. मला शिकवण्याची खरोखर आवड आहे. मी अप्रतिम शिक्षक आहे. मला तुम्ही गोल्ड मेडल द्याल जर मी परीक्षेला बसलो तर. कुणी माझ्याकडे शिकायला आलं तर माझी ट्रंक उघडी आहे, किल्लीसुद्धा लावलेली नाही आहे. मला जे येतं ते सर्व तुमचं. कुठलीही गोष्ट मी लपवून ठेवली आहे असं होणारच नाही. पण पुढचं काम ज्याचं त्यानंच केलं पाहिजे. ऐकल्यानंतर लगेच सगळं येतं असं आपल्याला वाटतं, पण ज्ञान इतकं सोपं नाही. त्यासाठी तुम्ही खरोखरच काम केलं पाहिजे. गायकानं स्वतःचा रस्ता शोधून काढायला पाहिजे. माझे शिष्य माझ्यासारखं गायला लागले तर ती नक्कल होईल, चाकोर होईल. मी घातलेला कुडता तुम्हाला आवडला असेल तर तो घालायचा असेल तर जरूर घाला, पण तो स्वतःच्या मापाचा करून घ्या आणि मग घाला. कुमारजींची ही मास्तरकी शिष्यांसाठी असो की मैफिलीच्या श्रोत्यांसाठी असो, खास त्यांच्या भाषेत चालायची. विद्वानांच्या भाषेला ते मोठी भाषा म्हणायचे. मी भाषापंडित नाही, पण म्हणून मी काही सांगू शकणार नाही असं थोडंच आहे. ज्याच्याकडे अनुभव आहे तो भाषेसाठी अडत नाही. ज्या कबीरापुढे ते टोटल सरेंडर झाले होते त्याची कबीरबानी तेच तर सांगते, तू कहता कागद की लेखी, मैं कहता आखन की देखी. तू कागदावर जे लिहिलेलं आहेस ते बोलतोस, मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलेलं अनुभवलेलं आहे ते बोलतो. मैफिलीत गाणं चालू असताना एखादी नवी कल्पना सुचली की कुमारजी ती तिथल्या तिथे गाऊन दाखवत. एवढीशी नव्हे तर तिच्याबद्दल उलगडून सांगतही. एकच बारीकशी अडचण होती. त्यांच्या मराठीला कन्नड भाषेचं हलकसं वळण होतं. ऐकायला ते गोड वाटायचं, पण बोलताना कुमारजी गडबड गडबड करायचे. श्रोते सावध नसले तर बऱ्याचदा ते बोलणं त्यांना कळायचंच नाही. शब्द कानावरून गरंगळून निसटून जायचे. त्यांच्या बोलण्याबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे, दोन तंबोऱ्यांच्या मध्ये बसलेले कुमारजी एखाद्या गंभीर ध्यानस्थ तपस्व्यासारखे वाटायचे. डोळे मिटून घेऊन आणि चित्त एकाग्र करून स्वतःमध्येच बुडून गेल्यासारखे दिसायचे. आणि खरंच ते तसंच असायचंही. पण एरवी ते तसे गंभीर नव्हते. चांगले खट्याळ आणि विनोदी आणि खोडकर होते. शिवाय फटकळही होते. विनोदाचं, त्यातही तिरकस विनोदाचं त्यांना मुळीच वावडं नव्हतं. एकदा त्यांचे काही मित्र, काही चाहते आणि काही तरुण विद्यार्थी अशा सगळ्यांनी मिळून त्यांच्याशी सलग 3 दिवस चर्चा केली. पुढं ती पुस्तक रूपानं प्रसिद्धही झाली. अशा पुस्तकात बोलणाऱ्यानं विनोद केला तर श्रोते इथे हसले असं सांगण्याकरता हशा असा कंस वापरण्याची पद्धत आहे. तर 250 पानांच्या ह्या पुस्तकात असे 145 कंस एकट्या कुमारजींच्या बोलण्यामध्ये वापरले आहेत. म्हणजे बघा, बोलण्याची कुमारजींची ही शैली श्रोत्यांना फार आकर्षक वाटेल, खुश होते. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र कुमारजी विनोदाआडून बरंच काही सुचवलं आहे, बुद्धीला विचारांना खाद्य पुरवलं आहे, बारीक चिमटेही काढले आहेत, तर कधी सरळ फटकारलं आहे याची जाणीव श्रोत्यांना हळूहळू व्हायला लागेल. जेव्हा आजारपणामुळे कुमारजी गाऊ शकत नव्हते तेव्हा संगीताच्या विविध अंगांचा त्यांनी विचार केला, तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अमोना झाले होते. तोच विचार गाण्यातूनही पोहोचवण्याची कल्पना तेव्हापासूनच त्यांच्या आणि भानुताईंच्या मनात घोळत होती. पुढे वसुंधराताईंच्या साथीनं ती कल्पना प्रत्यक्षात आली. 1966 ते 1976 या 10 वर्षांमध्ये कुमारजींनी 12 कार्यक्रमांची निर्मिती केली. एखादा विषय घेऊन त्यावर आधारित अनेक कार्यक्रम आज केले जातात. आपल्याला ते आता सवयीचं झालं आहे, पण 60-65 वर्षापूर्वी ही कल्पना नवीन होती. कुमारजींच्या प्रत्येक कार्यक्रमाचा विषय वेगळा होता. उदाहरणार्थ मराठी हिंदी संतकवींच्या काव्यरचना, बालगंधर्वांचं नाट्यसंगीत, ऋतुवर्णन अशा करणाऱ्या बंदिशी आणि पारंपरिक गीतं, एकाच रागाची विविध रूपं, माळवी लोकसंगीत इत्यादी इत्यादी. 1-2 अपवाद वगळले तर बहुतेक सगळे कार्यक्रम यशस्वी झाले, काही खूप यशस्वी झाले. सलग 10 वर्ष असा उपक्रम करणं हे सोपं काम नव्हतं, पण कुमारजींना हा प्रयोग करून पाहायचाच होता. तो त्यांनी मनापासून आणि भरपूर कष्ट घेऊन केला, पण अगदी खूप यशस्वी कार्यक्रमाचेही मोजकेच प्रयोग त्यांनी केले. पुन्हा पुन्हा तेच ते हे त्यांना अगदी नको असे. गाण्यात मी सतत प्रवास करत असतो आणि करतच राहणार. कलेच्या क्षेत्रात मी बंजारा आहे, तिथं घर बांधून राहणाऱ्यांपैकी मी नाही, एका जागी उभा राहणारा नाही, थांबलो की मी संपलो. कुमारजींच्या रागसंगतीच्या मैफिलीबद्दलही तुला एक प्रश्न पडत असेल किंवा पडायला हवा, तो म्हणजे त्यांच्या सर्वच मैफिली यशस्वी होत असत का, किंवा हाच प्रश्न जरा वेगळ्या दिशेनं विचारून पाहता येईल तो असा की लहान असो की महान असो, कोणत्याही गायकाची किंवा गायिकेची प्रत्येक मैफल हमखास यशस्वी होते का, ते शक्य आहे का? अशा प्रश्नांची उत्तरं खरं तर कलाकाराला आणि त्याच्या चाहत्यांनाही माहीत असतात, पण ती स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. लागोपाठ 2 ग्रँडस्लॅम जिंकणारा पुढच्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद होऊ शकतो हे पचवणं जसं जड जातं तसंच हेही आज काही जमत नाही आहे गड्या, असं म्हणायची वेळ प्रत्येक कलाकारावरच कधी ना कधी येतच असते. त्याची कारणं 1000 असू शकतात. न जमण्याला प्रत्येक वेळी कलाकारच जबाबदार असतो असं नाही, पण गाणं घोटून गिरवून पाठ करून गायला जे बसतात त्यांच्या खिशात लोकांना हमखास आवडणाऱ्या काही युक्त्या ठेवलेल्या असतात. मैफिलीत गाणं डगमगायला लागल्याची जाणीव झाली की कलाकार सावध होतात, हमखास यश देणाऱ्या युक्त्या खिशातून बाहेर काढायला लागतात आणि वेळ निभावून नेतात. नेहमीचं ओळखीचं गाणं ऐकायला मिळाल्यामुळे श्रोते खुश होतात आणि टाळ्या वाजवतात. कुमारजींचे खिसे मात्र रिकामेच असायचे. मी काल होतो तसा आज नाही आहे, आजच्यासारख्या उद्या नसेन, जसा मी तसंच माझं गाणं आहे, रोज निराळं. मग पाठांतर आणि घोकंपट्टी करून डोक्यात अडगळ उगीचच कशाला साठवून ठेवू, असा त्यांचा प्रश्न होता. मनासारखं कुमारजींच्याच भाषेत सांगायचं तर टॉपचं गाणं झालं, श्रोतेही तृप्त झाले, तंबोरे शांत झाले की त्याच क्षणी आपण आज काय गायलो ते त्यांच्या डोक्यातून गेलेलं असे. त्यामुळे आज जमलेली मैफल पुढच्या वेळी तशीच जमण्याचा प्रश्नच नव्हता. कधी ती त्याहून जास्त जमून येईल तर कधी कमी, कधी अजिबातच नाही. गाणं रिपीट होणं म्हणजे स्वतःची नक्कल करणं, आणि कुणाचीही नक्कल करणार नाही अशी कुमारजींची प्रतिज्ञाच होती. कुमारजी आम्हाला चकित करा, काही नवं सांगा, अशी मागणी श्रोत्यांनी केली असती तर कदाचित त्यांना आवडलं असतं. पण त्याचीही सवय झाली तर सवयी मोडता आल्या पाहिजेत. आनंद मिळाला तरीसुद्धा, कुठं छान वाटलं तरी तिथं परमनंट राहण्याची इच्छा करू नये. पुढं आणखी छान छान निर्माण करण्यासाठी आपण मोकळं राहिलं पाहिजे. साथीची वाद्य, साथ संगत करणारे कलाकार हा कुमारजींच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. त्यातलं तंबोरे हे त्यांचं स्वतःचं डिपार्टमेंट. स्वरांनी संगीत चित्र काढण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी कॅनव्हास कुठला तर तंबोरा. हा कॅनव्हासच सरळ नसेल, नीट ताणलेला नसेल तर चित्र कसं जमणार. गायकाला गाणं येण्याआधी तंबोरा जुळवता आलाच पाहिजे. कुमार तंबोरा अप्रतिम जुळवायचे. मैफिलीत त्यांनी जुळवलेल्या तंबोऱ्यांमधून स्वर झरायला लागले कीच पहिली दाद मिळायची. देवधर मास्तरांच्या शाळेत सतत मैफिली चालू असत. अनेक मोठे मोठे गायक कुमारजींकडून तंबोरे जुळवून घ्यायचे. कुमारही ते काम आनंदाने करायचे. अट एकच, मैफिल संपल्यावर पार्टी हवी. कलापिनी ताईंनी एक आठवण सांगितली आहे. एकदा चिंचाळकर गुरुजी, राहुलजी बारपुते वगैरे बाबांचे खास मित्र भानुकुलमध्ये आले होते. बाबांनी आपले दोन्ही तंबोरे जुळवले आणि गुरुजींना म्हणाले, लक्ष देऊ नका, आज मी नाही, माझे तंबोरे गाणार आहेत. तंबोरे वाजू लागले. मधूनच बाबा स्वतः एखादा स्वर लावायचे तेव्हा एक नवाच आकार त्यातून उमलून येतो आहे असं वाटायचं. तंबोरे वाजतच राहायचे. मग काही वेळानं बाबांचा आणखी एक स्वर त्यात मिसळायचा. त्या विलक्षण मैफिलीच्या अनुभवानं त्या दिवशी सगळेच थरारून गेले होते. साथीच्या वाद्यांनी गायकाशी स्पर्धा करायची, मध्ये मध्ये संधी मिळाली की आपली कलाकुसर दाखवून टाळ्या मिळवायच्या अशी साधारण पद्धत असते. असं कुमारजींच्या मैफिलीत मात्र क्वचितच घडलं असेल. तबल्याचा केवळ एकसारखा ठेका आणि हार्मोनियमनं धरून ठेवलेले एखाद दोन सूर, बस एवढीच साथ असे. पण त्यामुळे मैफिलीला भारदस्त वजन येत असे आणि अशी टाळ्या मिळवण्याची संधी न देणारी साथ करायला वसंतराव आचरेकर, अप्पासाहेब जळगावकर, गोविंदराव पटवर्धन यांच्यासारखे नामवंत संगीतकार आनंदानं तयार असत. आणि श्रोते, खाजगी बैठकीत मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थितीत कुमारजींचं गाणं जास्त खुलत असे. भारतीय शास्त्रीय संगीत नाजूक असतं ना, त्याला 5-5, 10-10 हजारांची गर्दी सोसत नाही. 250-300 खूप होतात, म्हणजे तिथं माणसांचे चेहरे दिसतात, नजरानजर होते, संवाद होऊ शकतो. नाहीतरी समोर श्रोते 4 असोत की 4000, मी मला पाहिजे तसंच आणि मी ठरवलं असेल तेच गाणार. अनोळखी श्रोते असोत की जवळचे श्रोते असोत, कुणीही फरमाईश केलेली मात्र कुमारजींना चालत नसे. त्यांच्यासारखे कलाकार काही गोष्टींसाठी आग्रही असतील तर त्यामागे काही विचार आहे का, असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. प्रत्येक मैफिलीसाठी कुमारजी किती काटेकोर तयारी करायचे ते आपण पाहिलं आहे. काय काय गावं, कशानंतर काय गावं किंवा किती वेळ गावं, त्यात सुसंगती आहे की नाही, एकूण आखणी मैफिलीची रंगत वाढवणारी नेणारी आहे की नाही वगैरे गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. कारण सगळं मिळून त्यांना एक देखणं स्वरचित्र उभं करायचं असे. त्यातलं सौंदर्य आपल्या बरोबरीनं श्रोत्यांनाही अनुभवता यावं हाच विचार त्यामागे होता. असं असताना मैफिलीमध्ये भलतीच फरमाईश त्यांनी स्वीकारली असती तर ते चित्र विस्कटलं नसतं का. अतिरेकी आणि आरडाओरड करत दाद आली, नको तिथं, नको तितक्या टाळ्या वाजल्या तरी ते वैतागत. लोकांना सारखा आवाज हवा असतो, शांतता नको असते, त्यामुळे नाजूक ऐकण्याची संधीच त्यांना मिळत नाही. आताच्या काळात सकाळची मैफल करायची तर जंगलातच गेलं पाहिजे. सकाळचे राग आणि सकाळी वाजवणाऱ्या तंबोऱ्याच्या जोडीचा नाद आपण विसरूनच गेलो आहोत. गोंगाट अवकाशात भरलेला असतो, त्याची धूळ उडते. लहान खोलीतही माईक आणि स्पीकर लागतात, म्हणजे गाणं ऐकायला आपले स्वतःचे कान पुरत नाहीत, आणखी कान लागतात. अशा परिस्थितीत मी काय करायचं हा प्रश्नच पडतो. ही खंत कुमारजींनी 35-40 वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती. आज ते असते तर 1980 साल मोठे आघात करून गेलं. अनेक वर्षांपासून कुमारजींना तबल्यावर साथ करणारे वसंतराव आचरेकर यांचं अगदी अचानक निधन झालं. या धक्क्यानं कुमारजी खचलेच. त्याच वर्षी त्यांच्या तरुण सुनेचा अपघातात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. पाठोपाठ एक एक करून जीवाभावाची अनेक माणसं कुमारजींच्या डोळ्या देखत निघून गेली. देवधर मास्तर आणि त्यांच्यामुळे कुमारजींना ज्यांच्याकडे शिकायला मिळालं ते सर्व गुरु, ज्यांच्याबद्दल कुमारजींच्या मनात फार आदर होता आणि ज्यांनी कुमारजींवरही मनापासून प्रेम केलं असे आधीच्या पिढीतले महान गायक गायिका आयुष्यातल्या प्रत्येक संकट काळात भक्कम साथ देणारे रामू भैया दाते, कृष्णराव राव मुजुमदार, डॉक्टर वसंतराव देशपांडे, वामनराव देशपांडे, कुमारजींपेक्षा वयानं मोठे, त्यांच्याच वयाचे, त्यांच्याहून लहान असे कितीतरी जण. या आघातांचे शरीर मनावर होणारे परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले. पण तरीही हार मानायला कुमारजी तयार नव्हते. दुःख आपली पाठ सोडत नसेल तर आपणच खंबीर होऊन त्याला सामोरं जायचं. जोवर संगीताची साथ आहे तोवर हात टेकायचे नाहीत अशा निर्धारानं पुन्हा उभं राहण्याचं बळ त्यांनी गोळा केलं. गाणं थांबलं नाही, बोलणंही थांबलं नाही, पण अमुक प्रयोग करून पाहायचा आहे, त्या तमुक रागावर काम करायचं आहे असं खूप काही मनात येत होतं, मात्र ते हातून होत नव्हतं. मी कधीकधी उगाचच जास्त बोलतो, पूर्वी बोलत नसे, हल्ली फार बोलतो आहे, पण आता बोलणं बंद करणार आहे, दार बंद करून टाकणार आहे. मी गाण्यातून आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो, पण मला माझ्या सीमांची जाण आहे आणि संगीताला सीमा नाही, क्षितिज नाही ह्याचीही जाण आहे. मी आताच्या काळाचा वर्तमानाचा एक घटक आहे. मी जाईन, माझ्याबरोबर माझं गाणंही जाईल, जायला हवंच, ते अमर होईल असा गर्व मला मुळीच नाही. माझी परंपरा पुढे चालत राहावी अशीही माझी मुळीच इच्छा नाही. मी एक संगीतकार आहे आणि ह्याला थोडं गाता येतं हे ऐकण्यासारखं आहे एवढं जरी तुम्ही म्हणालात तरी माझी नौका पहिलं तरी पोहोचली असं मी म्हणेन. एखाद्या जाहीर कार्यक्रमात असं काही बाई त्यांच्या तोंडून निघायला लागलं होतं. नौका पुढे पुढे जात राहिली, पण आता पहिलं तीर जवळ येत असल्याची जाणीव होऊ लागली असावी. घरात सर्वांनीच तंबोरा हाती धरला होता ही एक समाधानाची गोष्ट होती. वसुंधरा ताई तर होत्याच, शिवाय थोरले चिरंजीव, मुकुल शिवपुत्र स्वतःच्या स्वतंत्र गायकीतून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत होते. कलापिनी ताई ही थोड्या उशिरा काहीना गाऊ लागल्या होत्या. नातू भुवनेश हळूहळू शास्त्रीय संगीतामध्ये रस घ्यायला लागल्याचं कुमारजींच्या लक्षात आलं होतं. यशोवर्धननं मात्र हाती तंबोऱ्याऐवजी कुंचला धरला होता. चित्रकार व्हावं असं कधीतरी कुमारजींनाही वाटून गेलं होतंच. जवळजवळ भक्ती म्हणता येईल इतकं कुमारजींवर प्रेम करणारे त्यांचे चाहते, तेवढाच त्यांचा राग करणारे त्यांचे टीकाकार, आणि असं कोणत्याच टोकाला न जाता थोड्या अंतरावरून त्यांच्याकडे पाहणारे रसी, अशा सर्वांसाठीच कुमार गंधर्व आणि त्यांचं गाणं म्हणजे कोडं होतं. ते सोडवण्याचा प्रयत्न आपापल्या पद्धतीनं आपापल्या भाषेत अनेकांनी केला. विशेषतः क्षयाच्या तावडीतून सुटल्यानंतर कुमारजी जेव्हा नवीन गायकी आणि नवे विचार घेऊन लोकांसमोर आले, त्यानंतर चकित झालेल्या मोठमोठ्या लेखकांनी पुढे अनेकदा त्याबद्दल लिहिलं. नामवंत कवींनी कविता रचल्या, जवळच्या मित्रांनी आठवणी लिहिल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांनी कुमारजींबद्दल आणि आपल्यावर पडलेल्या त्यांच्या प्रभावाबद्दल आत्मीयतेनं लिहिलं. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातलं असं दुसरं उदाहरण पटकन आठवत नाही. कुमारजींची निर्मिती समजून घेण्यासाठी अनेक व्याख्यानं चर्चासत्र झाली. स्वतः कुमारजीही आपल्या कामाबद्दल खूप बोलले. एवढं सगळं होऊनही आता आपल्याला कुमारचं जगणं, गाणं आणि त्यांचे विचार समजले असं काही म्हणवत नाही. आणखी समजून घेण्यासारखं पुष्कळ राहिलं आहे असं वाटतच राहतं. कुमारजींच्या एका मित्राच्या मनात आलं की कुमारजींचं जीवन आणि काम याबद्दल एक पुस्तक लिहावं. तो त्यांच्याकडे परवानगी मागण्यासाठी गेला. नको रे बाबा, बघू, विचार करतो असं म्हणत काही काळ कुमारजी टाळाटाळ करत राहिले. एकदा तो मित्र त्यांच्या खनपटीलाच बसला. कुमारजींनी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं. मग क्षणभर थांबून ते म्हणाले, अरे, झाड पडल्यावरच त्याची उंची मोजली जाते ना. 12 जानेवारी 1992 कुमार गंधर्व नावाचं गाणारं झाड अचानक कोसळलं. 30 वर्ष होऊन गेली, त्या झाडाची उंची मापण्याची खटपट अजूनही चालूच आहे. श्रोते हो, तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल अशी आशा करते, आणि त्याचबरोबर मी योगिनी लेले तुमचा निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता. मी श्रीहरी वेल्हाळ आता आपला निरोप घेतो. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश.

0: वर्षभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलिया साठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kWh सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.